0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद
2: आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM खुश रहो खुशियां बांटो।

रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM प्रस्तुत करत आहे नवरात्री स्पेशल विशेष भाग ज्याचं नाव आहे आंतरिक दिव्यता का आव्हान, ज्यामुळे या नवरात्रीत अनुभवयात भक्ती, शक्ती आणि सकारात्मकतेचा सुंदर संगम. दिनांक 11 ते 19 ऑक्टोबर दररोज सकाळी 11 वाजता, त्याचेच पुनर्प्रसारण सायंकाळी 5 वाजता. आरजे संजय, आरजे नीतू आणि आरजे ऋत्विक यांच्या सोबत. तर ऐकायला विसरू नका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच, हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर
1: करायचं.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर अबोप फिरकतं. त्याचसोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार मित्र हो, मी आहे शुभांगी। आज आपण खूप सुंदर विषय ऐकणार आहोत, ते म्हणजे अवधूत दत्तात्रयांच्या 24 गुरूंबद्दल। सतत मस्त आणि आनंदी जीवन कसं जगायचं हे सांगताना दत्तात्रय म्हणाले, स्वतः आत्माच आपला प्रथम गुरु होय आणि आत्मज्ञानाशिवाय कल्याण शक्यच नाही। त्यांनी सांगितले, माझा कोणी एक गुरु नव्हे पण मी 24 गुरु केलेत। ते 24 गुरु कुठले आणि प्रत्येकाकडून त्यांनी कुठले गुण ग्रहण केले हे आज आपण ऐकणार आहोत। तर मित्रांनो, एकाग्र मनाने एकाग्र होऊन एक एक गुरूंचे वर्णन ऐकावे जे आपल्या अवतीभोवतीच आहेत। पहिला गुरु म्हणजे पृथ्वी। दत्तात्रय म्हणतात, सहनशीलता आणि परोपकार हे मी पृथ्वीकडून शिकलो। जसं आज मनुष्य पृथ्वीमध्ये अनेक छिद्र करतात, तरी पृथ्वी ते सहन करून उलट आपलं पालन पोषण करते, आपल्याला धनधान्याने भरपूर करते आणि मीही पृथ्वीकडून सहन करून परोपकार करण्याचे गुण धारण केले। दुसरा गुरु म्हणजे पाणी। दत्तात्रय म्हणतात, पाणी स्वाभाविकच शुद्ध आणि शीतलतेचं प्रतीक, त्याचप्रमाणे मन स्वच्छ असावं, कोणाचाही पक्षपात करू नये। पाणी मधुर असते, ते मनुष्याची तहान शांत करते, त्याचप्रमाणे ज्ञान तृष्णा पूर्ण करावी तर मन शांत होते। तिसरे गुरु म्हणजे वायू। वायूकडून मी विरक्ती हा गुण घेतला। बघा, वारा कधीच एक ठिकाणी थांबत नाही। वारा सुगंधी फुलांवरून वाहताना सुगंधाने आसक्त होऊन तो तिथेच थांबत नाही। त्याचप्रमाणे

द्रव्यांसारख्या वस्तूला मोहित होऊन आपण आपले व्यवहार थांबवू नये. चौथा गुरु सांगताना ते म्हणतात, आकाश हे माझं चौथं गुरु ज्याच्याकडून मी अचलता स्थिरता शिकलो. जसं आकाशात सूर्य चंद्र तारागण वायू ढग असे अनेक असतात तरी आकाशाचा कोणाशी संबंध नाही. ते नेहमीच व्यापक आहे आणि असंगमी सुद्धा आहे. त्याचप्रमाणे आत्म्याचं शरीरासोबतचं नातं थोड्या वेळाचं. शरीरात राहूनही आत्मा त्यापासून अलिप्त राहावी, मोह नसावा. पाचवा गुरु म्हणजे अग्नी. अग्नीमधून मी पवित्रता हा गुण धारण केला. दत्तात्रय म्हणतात, काही शुद्ध करायचं असेल तर त्यास अग्नीत टाकतात. अग्नी एकमेव आहे जे कधी प्रदूषित होत नाही. मनुष्याने अग्नीप्रमाणे तप करून प्रकाशित व्हावे आणि जे मिळेल ते भक्षण करून कोणत्याही दोषाचे आचरण न करता आपले गुण कार्यकारण प्रसंगी योग्य ठिकाणी वापरावे. म्हणजेच जास्तीचा संग्रह करू नये. सहावा गुरु म्हणजे सूर्य. निपक्षपातीपणा. सूर्य भविष्यकाळाचा विचार करून जलाचा संचय करतो आणि योग्य काळी परोपकारा अर्थ त्याचा भूमीवर वर्षाव करतो. त्याचप्रमाणे मनुष्याने उपयुक्त वस्तूंचा संशय करून देश काल वर्तमान स्थिती लक्षात आणून निपक्षपातीपणाने सर्व प्राण्यांस त्याचा लाभ द्यावा पण त्याचा अभिमान मात्र बाळगू नये. दत्तात्रयांचा सातवा गुरु म्हणजे चंद्रमा. विकार बाधा न होणे हा गुण त्यांनी घेतला. अमावस्येची सूक्ष्म कला आणि पंधरवाड्याच्या 15 कला मिळून अशा चंद्राच्या 16 कला मोजण्यात येतात. ज्याप्रमाणे चंद्राच्या कलेत उणीवा आणि अधिकपणा असून त्याचा विकार चंद्रास बाधक होत नाही, तसेच आत्म्यास देह संबंधीचे विकार बाधक होत नाहीत. म्हणजेच आत्मा वाढत नाही आणि मरतही नाही, तर वाढतो किंवा मरतो तो आपला देह. आठवा गुरु म्हणजे समुद्र. त्याच्याकडून घेतलेला गुण म्हणजे परोपकारिता. जसं समुद्रात अनेक नदी अपरिमित जल आणतात, मग ते कितीही कचरा आणू देत समुद्र सुखी किंवा दुखी होत नाही. तो नद्यांचा स्वीकार करतो. त्याचप्रमाणे प्रत्येक मनुष्याने स्वधर्माधीन राहून सुखोभोगासाठी लाभ झाल्याने सुखी होऊ नये किंवा दुःख परंपरा कोसळल्यास दुखी होऊ नये. आणि जसं आणलेला कचरा समुद्र हलवून हलवून काठाला आणून टाकतो आणि स्वच्छ जलाला स्वीकार करतो, असे कर्तव्य करून मनुष्यानीही आनंदी राहावे.

दत्तात्रय म्हणतात त्यांचा 9वा गुरु म्हणजे अजगर, ज्यांच्यातून त्यांनी निर्भयता हा गुण घेतला. जसा अजगर मनात भय न बाळगता प्रारब्धावर विश्वास ठेवून एका ठिकाणी पडून राहतो आणि ज्या ज्या वेळी जे मिळेल ते भक्षण करूनच संतोष पावतो, तो अल्प जास्त किंवा गोड कडू असा विचार करत नाही. अन्न न मिळाल्यासही घाबरत नाही. तसंच मानवानी न अधिकाधिक गोष्टींची इच्छा केली पाहिजे, न साठा केला पाहिजे. 10वा गुरु म्हणजे कपोत, म्हणजे कबूतर. दत्तात्रय म्हणतात अलिप्तता हे बोध मी कपोताकडून घेतला. देवानी जेव्हा बघितले की कबूतराचे जोडपे आपल्या मुलाला जाळीत अडकलेलं बघून स्वतः पण जाळीत जाऊन फसले, तेव्हा ही शिक्षा मिळाली की अतिस्नेह पण दुःखाचं कारण असतं. कबूतरासारखं आपण ज्ञानाची गुटरगू गुटरगू करून अज्ञानी ना समजदार मनुष्यांनाही ज्ञानवान बनवू, अलिप्त राहू. 11वा गुरु म्हणजे पतंग. त्याच्याकडून घेण्यासारखा गुण म्हणजे मोहाचा त्याग. दत्तात्रय सांगतात रूपाने आकर्षित होऊ नका, डोळे आपल्याला धोका न द्यावेत.

रंग हा दिव्याच्या प्रकाशावर मुग्ध होतो, मोहित होतो आणि मरण पावतो. तसं मानव पण परकायावर इतरांच्या रूपावर मुग्ध होऊन काम वासनेपोटी मरतो, कामचितेवर जळतो. परंतु एक ज्ञानी परमात्म शक्तीवर मुग्ध होऊन ज्ञानचितेवर ज्ञानार्जन करतो आणि आपल्यातल्या विकारांना मिटवतो. म्हणून भौतिक जगातल्या सुंदरतेच्या आकर्षणापासून जे कपट आणि विनाशी आहे दूर राहावं. बारावा गुरु म्हणजे मासा. त्याच्याकडून घेण्याचा गुण म्हणजे पारखण्याची शक्ती, परीक्षणाची क्षमता. मासा माशामध्ये एक गंध असतो, परंतु राहण्याच्या ठिकाणाच्या पाण्यात ते दुर्गंध उतरत नाही. तसंच मानवात कोणत्या उणीवा असतील आणि जर तो त्या उणीवा खोडून काढू शकला नाही तर ते त्यांनी त्याच्याकडे ठेवावे. उणीवा किंवा आपल्यातले चुकीचे विचार इतरत्र पसरू नये. आणखीन एक म्हणजे मासा जसं हुकमध्ये अडकलेल्या आमिषावरती फसतो, ते पाहून अडकतो. आपल्याला यातून धडा मिळतो की आपणही जगातल्या गोष्टीत लोभी होऊन अडकून जाऊ नये. उलट परीक्षणाच्या सामर्थ्याने आपण स्वतःला फसवण्यापासून वाचवू शकतो. वेळोवेळी स्वतःची चेकिंग खूप महत्वाची आहे. तेरावा गुरु म्हणजे मृग. सतर्क राहणे आणि एकाग्र बुद्धी हे गुण मी मृग याच्याकडून घेतला. हिंसक प्राण्यांनी भरलेल्या जंगलात राहणारा हरिण सतर्क राहतो. त्याचा सावधपणा त्याच्या जीवनाचे रक्षण करते. सिंहाचा अगदी लहान आवाजही ऐकण्याची हरणाची शक्ती यात मदत करते. तसंच जेथे धोक्याचा अंदाज दिसतो अशा स्थितीत आपण सावध राहावं, अर्थात वाईट संघ, मग तो वाईट विचारांचा असो किंवा व्यक्तीचा, त्याचा आपल्यावर हावी होऊ देऊ नये. संगत बदलून टाका. शिवाय कस्तुरी मृग मधुर गायनाला लुब्ध होऊन आपला प्राण परस्वाधीन करतो. हे लक्षात ठेवून कोणत्याही मोहात पडू नये. चौदावा गुरु म्हणजे हत्ती. इंद्रियांच्या सुखाच्या मागे आकर्षित न होणे, कामांध होऊन संवेदनशील होऊन हत्ती बनावटी खोट्या हत्तीनीकडे धावतो आणि शिकारीच्या गुप्त खड्ड्यात पकडून तो पकडला जातो. शिकारी त्याला पकडण्यास ही युक्ती रचतात. म्हणून म्हणतात मन के हारे हार है. जसं हत्तीचे छोटे डोळे एकदा कोणाला पाहिलं ना तर ते चित्र कधीच विसरत नाहीत. प्रचंड शारीरिक बळ आहे त्याच्यात. हत्तीमध्ये बुद्धी, सिद्धी, रिद्धी म्हणजे कौशल्य, विपुलता आणि प्रभुत्व आणि त्याची विवेक बुद्धी हे सगळं असूनही विषय सुख लालसेने जाळ्यात अडकला जातो. तसेच जो पुरुष स्त्री सुखास भूलतो तो त्वरित बंधनात येऊन पडतो. पंधरावा गुरु म्हणजे भ्रमर. विषयात न अडकणे. भ्रमर निसर्गामध्ये मुक्तपणे फिरतो, परंतु ज्या फुलांमध्ये गोडपणा अमृत आहे ना तिथे तो शिरतो आणि गोडपणा स्वीकारतो. तसं अगदी ज्ञानी मनुष्य समाजात भटकंती करणारा तिथेच आपला वेळ घालवतो जिथे त्याला ज्ञानाची चर्चा आणि सज्जनांची संगत मिळते. आणि महत्वाचं म्हणजे जसं परागकण इतर वनस्पतीमध्ये पोचवते

त्याच प्रकारे प्रयत्नशील माणूस ज्ञानाच्या बाबतीत आपली बुद्धी आनंदित करून ज्ञानाचा मधुरस साधकांपर्यंत पोचवतो, जेणेकरून त्यांचे कल्याण होईल. आणि कधी कधी वास आणि चवीमुळे फुलांमध्ये अडकले जातात भ्रमर. तसंच मनुष्य नाक आणि जिभेच्या म्हणजेच नाक म्हणजे अहंकार आणि जीभ म्हणजे लोभ यामुळे जगातल्या विभिन्न वाईट परिस्थितीत अडकू शकतात. त्याने दुःखच भेटेल याचं लक्ष ठेवावं. सोळावा गुरु म्हणजे मधमाशी. घेण्याचा गुण म्हणजे गुणग्राहकता, एकता. जसे मधमाशी सर्व प्रकारच्या फुलांमधून मध गोळा करते, त्याचप्रमाणे सर्व धर्म आणि शास्त्रांच्या चांगल्या गोड गोष्टी अंगीकारल्या पाहिजेत. मेहनत न करता आयतं मधमाशी इतरांना मेहनत न करताना बघून स्वतःचे कर्म करणे सोडत नाही, सतत कार्य करते. मधमाशी कितीही लांब गेली तरी लक्ष मात्र राणी माशीकडे सतत असतं. तसंच आपलं लक्ष आपल्याला शक्ती देणाऱ्या ईश्वराकडे हवं. साधी घरात फिरणारी माशी कधी डंकत नाही पण रोगाचा प्रचार करते. इथे मधमाशांना डंक असूनही ते रोग पसरवत नाहीत. माणसात अहंकार हाच डंक असतो. मित्रांनो, इथे आपण घेऊया छोटासा ब्रेक आणि भेटूया या छोट्याशा ब्रेक नंतर.

0: नमस्कार, आप उन्हें एकत्रित रेडियो पुनीरी आवाज 107.8 एफएम। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, छोट्याशा ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रंग नवे। तर दत्तात्रयांच्या 17व्या गुरुंचं नाव म्हणजे मध काढणारा। त्याच्याकडून घेण्याचा गुण म्हणजे निर्भयता आणि धैर्यता। मध काढणारा निडरच असतो, पण मध काढणारा केवळ मुखवटा लावून पोळ्यांमधून मध काढतो। आज प्रत्येक मनुष्य आपल्या चेहऱ्यावर केवळ चांगल्यापणाचा मुखवटा लावून संबंध जोडेल तो ते जास्त काळ टिकवणार नाही। आणि एक आध्यात्मिक मनुष्य दुहेरी व्यक्तिमत्व न घेता सत्य व चरित्रवान राहतो। समाज जरी त्याला सन्मान गौरव करत असेल तरी तो निर्माण राहतो, धैर्य आणि निर्भय राहतो। 18वा गुरु म्हणजे टिटवी, आणि घेण्याचा गुण म्हणजे उपाधीचा त्याग करणे। सोचित मासा धरून चाललेली टिटवी बघून शेकडो कावळे आणि घारी तिच्या मागे लागतात, तिला टोचा मारतात, पाठलाग करतात, नी घेराव घालतात। शेवटी ती मासा टाकून देते। तोच एक घार त्या मासाला पकडते आणि हे बघताच टिटवीला सोडून सारे कावळे आणि घारी मासा उचलण्यास घारीचा पिच्छा पुरवू लागतात। पण आता टिटवी मात्र निश्चिंत होऊन जाते। त्याचप्रकारे संसारात उपाधी झुंगारून देण्यातच शांती आहे। 19वा गुरु म्हणजे मुलगी कन्या। एकटं राहण्याचं गुण कुमारी कन्येकडून शिकता येतं। एकदा एक कन्या घरामध्ये बसली होती, कुटत होती, आणि कुटत असताना तिच्या बांगड्या वाजत होत्या, म्हणून तिने ते कंगन काढले। जरी दोन कंगन असले तरी ते वाजत होते, छोटासा आवाज येत होता। याच्यावरून कळतं की खूप जण एकत्र राहिले तर भांडणं होतात। जरी एकत्र राहावं लागलं तरी परमेश्वराचा संग एकांतातच होतो, हे त्या कन्येकडून शिकायला मिळालं। 20वा गुरु म्हणजे बालक। निष्पाप आणि आनंदी राहणं हे बालकाकडून शिकायला मिळालं। मूल जेव्हा जन्माला येतं म्हणतात वारसदार आला, तसंच जीवनात आध्यात्मिक ज्ञान कळलं तर आपला दुसरा जन्म होतो आणि आपण ईश्वराच्या खजिन्याचे वारसदार बनतो। कारण आपल्याला जाणीव होते की आपण भक्त नसून ईश्वराची संतान आहोत, मूल आहोत। आणि जसं मुलाचे कोणाबरोबर वैर नसते, द्वेष वगैरे नसते, तो खोटं बोलत नाही, दुपट्टी व्यक्तिमत्वाचं नसतो, आणि जरी तो हसला तरी मनापासून हसतो, त्याला तणाव, चिंता, लोभ इत्यादी गोष्टी नसतात। तो भूतकाळाची किंवा भविष्याची चिंताही करत नाही। पण आजमध्ये आत्तामध्ये जगतो, म्हणूनच तो गुरु। मुलांसारखं बालक सो मालक रहा, परमेश्वराचं मूल बनून सगळं त्याच्यावर सोडून निश्चिंत रहा।

21वा गुरु म्हणजे सर्प. शरीर आणि घर परिवारावर मोह नसावा. सर्प म्हणजे साप जसं स्वतःच घर बनवत नाही पण बनलेल्या एखाद्या घरात राहतो. घर निर्माण केला तर त्यात मोह वाढतं, म्हणून घर असूनही सगळं त्याचं आहे, त्या ईश्वराचं आहे ही भावना असावी. 22वा गुरु म्हणजे पिंगळा वैश्या. दत्तात्रय म्हणतात, आशेचा त्याग, दैहिक विकर्म होत असून मन ईश्वराला अर्पण करण्याचं गुण. दत्ताने पिंगळा नावाच्या वैश्याहून ही शिक्षा घेतली आहे की केवळ पैशासाठी जगू नये. धनाच्या कामनेत जेव्हा ती एक रात्री कंटाळली, कारण गिराईक नव्हतं, तेव्हा अचानक तिच्या मनात वैराग्य आला, तेव्हा तिला जाणीव झाली की खरं सुख पैशात नाही पण परमात्म्याच्या ध्यानात आहे. तेव्हा कुठे जाऊन ती सुखाची झोप घेऊ शकली. 23वा गुरु म्हणजे बाण निर्माता. तीव्र मनाची एकाग्रता आणि कर्मयोग हा गुण त्यांनी बाण एका बाण निर्माण करणाऱ्या व्यक्तीकडून घेतला. एकदा एक कारागीर एकाग्र चित्ताने बाणाचे पाते सिद्ध करत बसला होता. ज्याचा जवळून राजाची स्वारी वाजत गाजत थाटात गेली. नंतर एकाने त्याला विचारले की राजाची स्वारी बघितली का? तर तो म्हणाला की मी आपल्या कामात गर्क असल्यामुळे मला ते कळलेच नाही. बाण म्हणजे संकल्पाचं, विचारांचं प्रतीक, ध्येय तीक्ष्ण केंद्रित एकाग्रतेनेच गाठता येतं. म्हणून ईश्वरीय स्मृतीत राहून जीविकोपार्जन करण्याचे कर्म केल्यास डबल कमाई होते. मुमुक्षूने सर्व इंद्रिये ईश्वराच्या ठिकाणी लीन करून द्यावेत, त्याचं ध्यान करावं. 24वा गुरु म्हणजे कोळी. त्याच्याकडून घेण्याचा गुण म्हणजे ईश्वरेच्छा. ज्या प्रकारे कोळी घर बनवतो, मनास वाटेल तेव्हा पुन्हा त्या घरात गिळून स्वतंत्र होतो. मनुष्य सुद्धा नाते संबंधी भौतिक संपत्ती आदीचे आयुष्यभर जाळविंतो आणि शेवटी मन बुद्धी त्यात अडकून दुर्दैवाला कारणीभूत होतो. त्याने शेवटच्या नाते संबंध आणि दुर्गुणांचे जाळे कापले पाहिजे आणि देवाच्या स्मरणार्थ मुक्त होऊन शरीर सोडले तर सद्गती निश्चित. म्हणून जगातील घटनांना महत्व देऊ नये. म्हणतात, शिकण्याचे वय नसते, शिकणे मृत्यूपर्यंत चालू राहिले पाहिजे. निसर्गाचे प्रत्येक प्राणी, प्रत्येक चांगला वाईट प्रसंग ज्ञानाच्या गुरुसारखे असतात. अच्छा, धन्यवाद.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच, हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहा, ऐसा यार आला.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात पीठ वाजल्या की शरीर अप.

0: अहो ऐकलं का? हो आमचा रेडिओ पुणेरी, हो आमचा रेडिओ पुणेरी.
1: नमस्कार श्रोताओं, आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM.

ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.
2: नमस्कार, मी मोनाली सावगत, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशिया वाटो.

0: नमस्कार रसिक श्रोत्यांनो, 107.8 रेडिओ पुणेरी आवाजवर मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या शोचं नाव आहे बात पुराणी बडी सुहानी. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी सर्वांना एकच विनंती, सध्या लॉकडाऊनचा काळ चालू आहे, सरकारी नियमांचं तंतोतंत पालन करा, शक्यतो घरी राहा, स्वस्थ राहा. श्रोत्यांना आणखी एक गोष्टीची अनाउन्समेंट मी आज करतोय की रेडिओ पुणेरी आवाज आणि युनिसेफ यांच्या वतीनं ऑगस्ट महिन्यापासून आपण काही स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे ज्यात तुम्हाला सहभागी होता येईल. मित्रांनो, ह्या स्पर्धा पूर्णपणे ह्या कोविडशी निगडीत आहेत. सगळं जग, सगळी दुनिया, सगळा देश हात धुवून कोविडच्या मागे लागलेला आहात, त्यामुळे आपण देखील या सरकारी जे नियम आहेत त्याला पाठिंबा द्या, त्यांच्या नियमांचं पालन करा, घरी राहा, स्वस्थ राहा. मित्रांनो, आज बात पुराणी बडी सुहानी या कार्यक्रमात आपण कालपासून जो उपक्रम सुरू केलेला आहे, मोहम्मद रफी यांची पुण्यतिथी, त्यांचा स्मरण दिवस जो आहे 31 जुलै उद्या आहे, आणि आपण तीन भागामध्ये रफीच्या गाण्यांचा आढावा घेणार आहोत. त्यातलं पहिलं दशक जे होतं 50चं दशक, ते काल आपण त्याच्याबद्दल विस्तृतपणे ऐकलं, आणि आज आपण 60च्या दशकाचा आनंद घेणार आहोत. यासाठी बोलण्यासाठी माझ्यासोबत सोलापूरहून श्री जयंत राळेरासकर सर आलेले आहेत. जयंत राळेरासकर, तुमचं या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: मित्रांनो, जयंत राळेरासकर यांचा थोडक्यात परिचय म्हणजे, एकतर ते संपूर्ण भारतामध्ये जे ओळखले जातात ते त्यांच्या ध्वनिमुद्रिकांच्या दुनियेत या पुस्तकाने आणि त्यांच्या घरी असलेल्या रेकॉर्डच्या खजिन्याने. सगळ्या दुर्मिळ रेकॉर्डचा खजिना त्यांच्या घरात त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने साठवलेला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी सोलापूर आकाशवाणीवर तब्बल 20 वर्ष अनेक कार्यक्रम केलेले आहेत. मराठी चित्रपट संगीत असेल, भावगीत असेल, नाट्यसंगीत असेल, ध्वनिमुद्रिकांशी निगडीत असे अनेक कार्यक्रम केलेले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये ते रेकॉर्ड्सचे प्रदर्शन भरवतात आणि नवीन पिढीला रेकॉर्ड्स बद्दलची माहिती देत असतात. राळेरासकर सर, मला वाटतं आपण आता आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात.
1: जरूर.
0: हा, तर काल सर आम्ही ह्या उपक्रमाला सुरुवात केली, रफीचा स्मृती दिन उद्या 31 जुलैला, 31 जुलै 1980 रोजी रफीचं निधन झालं, आणि त्यानंतर आज 40 वर्षानंतर रफीच्या स्मृतीची 40 वर्ष असं आपण या कार्यक्रमाचं नाव दिलेलं आहे. तर रफीचा प्रामुख्याने कालखंड जो आहे तो 50, 60 आणि 70 दशक, त्यातलं 50च्या दशकाचा काल आपण आढावा घेतला. आज आपण 60च्या दशकाकडे वळालेलो आहे. 60च्या दशकाकडे वळताना मला ज्या प्रामुख्याने गोष्टी दिसतात हिंदी सिनेमामध्ये, त्यामध्ये एकतर हिंदी सिनेमामध्ये रंगाचं आगमन झालं होतं, सिनेमा रंगीत झाला होता, त्यामुळे तो जास्त व्हिज्युअल झाला होता सिनेमा. काश्मीर असेल, परदेश असेल, इथं त्याचं चित्रीकरण सुरू झालं होतं. त्याचप्रमाणे दिलीप राज आणि देव यांच्यासोबत नवीन पिढी देखील आता मैदानात आली होती, त्यामध्ये शम्मी कपूर होता, त्यानंतर जितेंद्र होता, भारत भूषण होता, हे लोक सुद्धा आले होते. तर रफी मात्र कायम होता सगळ्या संगीतकारांसोबत, सगळ्या नायकांसोबत. जेव्हा 60चं दशक आपण म्हणतो आणि रफीचा स्वर म्हणून आठवायला जातो, तुमच्या नेमक्या भावना काय असतात त्यावेळेला?
1: हा, तुम्ही आपण

0: रफी या विषयाबद्दल थोडंसं बोलतोय की तुम्ही एक फार चांगली गोष्ट अशी केली की मला दशकाची थोडी जी मर्यादा सांगितली कारण तुम्ही म्हणता असं 1946-45 पासून सुरुवात करायची आणि ती रफीला एका कार्यक्रमामध्ये समावेश करून घ्यायचा
1: ही
0: फार अवघड गोष्ट आहे. तर 6व्या दशकातील रफी मला असं वाटतं की हा सर्व संगीतकारांचा आहे असं आपण तुलमानाने म्हणतो. नौशाद, रवी, शंकर जयकिशन, सचिनदेव बर्मन इत्यादी संगीतकारांनी त्याला झुकतं माप दिलं असंही लोक म्हणतात. त्या मनानं सी रामचंद्र, मदन मोहन यासारख्या संगीतकारांकडे त्यांनी कमी गाणी दिली असाही एक लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे. तो असा काही प्रमाणात खरा जरी असला तरी ते काही सर्वव्यापी सत्य नव्हे. सर्वसाधारणपणे असे वर्गीकरण करण्याकडे लोकांचा कल असतो एवढंच आपलं मला इथं सांगायचं आहे. संगीतकाराला गाण्याचं आणि चित्रपटातील प्रसंगाचं पूर्ण भान असतं. त्यामुळे मला असं वाटतं घडतं असं की प्रत्येक संगीतकाराचं स्वतःचा एक पिंड असतो त्याप्रमाणे तो गायक निवडतो.
1: बरोबर.
0: अर्थात सर्वच गाण्यांच्या संदर्भामध्ये बोलायला आपल्याला वेळ मिळणार नाहीये पण रफी हा मुळात सर्व प्रकारच्या गाण्यांना आवश्यक नाट्य देणारा गायक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यांनी ज्या हिरोंना पडद्यावर आवाज दिले त्या सगळ्यांच्याकडे जर आपण सहज जरी दृष्टिक्षेप टाकला तरी देखील आपल्याला लक्षात येतं की रफी हा पडद्यावर गाण्यांच्या मार्फत नाट्य सादर करणारा गायक आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. या दशकाचा जर आपण स्वतंत्र विचार केला तर त्याने सर्व प्रकारची गाणी म्हणलेली आहेत हे तर सत्य आहे की अत्य प्रश्नच नाही. हा विषय अर्थात खूप मोठा आहे. सर्व संगीतकारांचा एका कार्यक्रमात आपण सगळ्यांना कवेत घेऊ शकणार नाहीत. चर्चा आपण करतच राहूया. धनंजयजी मला वाटतं आपण सुरुवातीच्या या सदरामध्ये आपण जयदेव या संगीतकाराचं त्याचं एक गाणं ऐकावं हमदोनो या चित्रपटातलं.
1: नक्की नक्की ऐकूयात ना आपण जयदेवचं गाणं ब्रेक मध्ये ऐकूयात सर. पण त्यापूर्वी मी तुम्हाला 1960 घेऊन जातो. ह्या चित्रपटात ह्या 60 प्रदर्शित झालेल्या चित्रपटातला एक सिनेमा होता बरसात की रात. हा रोशन यांनी संगीत दिलेला चित्रपट होता आणि यातली रफीची गाणी आणि त्यातली कव्यानी देखील खूप गाजली
0: होती.
1: आणि त्यानंतर आपण चर्चेला सुरुवात करतो. बरसात की रात बद्दल काय सांगाल तुम्ही?
0: बरसात की रात म्हणजे संगीतकार रोशन. कालखंड असा होता की शम्मीचा रफी हा खूप गाजलेला होता. अनेक चित्रपट आपल्याला झटाझट आठवतील देखील हे खरं आहे. परंतु अनेक चित्रपटामध्ये शंकरजी किशनने देखील रफीचा आवाज घेतला होता हेही तितकंच खरं आहे. जमदार किस्से होत आहे, असली नकली, बातें करती हे सगळे चित्रपट तर आपण बघितले तर हे आपल्याला दिसतं की शंकरजी किशन, एस डी बर्मन अशाच संगीतकारांचे आहेत. सांजावर सवेरा सारखा सिनेमा आहे ज्याच्यामध्ये क्लासिकल ढंगाचं अजय हुना आहे, बालमात्या नेटवेक्स, सुमन कल्याणपूर बरोबर जाईल. आता आपण जो विचार करणार आहोत तो मात्र रोशनचा विचार करणार आहोत. आणखी रोशनचा जर आपण विचार केला तर मला सर्वात पहिल्यांदा जर कुठलं गाणं आठवत असेल अर्थात आपण कुठलं गाणं लोकांना ऐकवणार आहोत ते लोकांच्या आवडीचंच ऐकवणार आहोत. पण मला चित्रलेखाचा देखील उल्लेख थोडासा करावा सर.
1: चित्रलेखा
0: चित्रपटामध्ये त्यांनी ज्यावेळी रफीकडून गाणं गाऊन घेतलं
1: म्हणजे मनरे तू काहेना धीरे धरे,
0: मनरे तू काहेना धीरे धरे ती रचना आहे आणि ती वेगळ्याच रंगातली आहे. म्हणजे साहिरने देखील त्या गाण्यासाठी वेगळ्या गोष्टीतलं एरवी उर्दू मिश्रित हिंदी असणारा साहिरने देखील वेगळे शब्द वापरलेले होते ते पूर्ण हिंदी होते आणि त्याची आवश्यकता त्याला वाटत होती तेही तितकंच खरं. तर चित्रलेखामधलं जे गाणं आहे तुम्ही आत्ताच्या सांगितलं त्याचा प्रश्नच नाही म्हणजे पृष्ठ गाणं आहेच आहे. पण आता मला वाटतं आपण जिंदगीभर नाही बोलेगी बरसात की रात
1: या
0: गाण्याचं आवडतं गाणं आहे.
1: अतिशय चांगलं गाणं आहे ते आणि रशियन
0: ऑल टाइम ग्रेट म्हणू शकतो.
1: रशियन
0: अशा प्रकारचं ते गाणं आहे.
1: रोशन आणि रफी हे जेव्हा कॉम्बिनेशन होता त्यावेळेला एक आरती नावाचा सिनेमा देखील होता ज्यामध्ये
0: अब क्या मिसाल दू
1: तुम्हारे हा ते गाणं
0: डुएट आहे दुसरं ते आपण याद दिला
1: तो याद आहे. आणि त्यात आणखी एक गाणं होतं बार बार तो हे क्या दिसला पायल की झंकार.
0: पायल की झंकार
1: हा तर रोशन सोबत आणखी मला असं बोलताना आठवला सिनेमा जो ताजमहल जो 1963 आला होता आणि त्यातलं गाणं जे होतं ते दिनाकर टॉपचं गाणं झालं होतं ते
0: किंवा दुसरी देखील आहे पाव छुले ने लोग कोई ना या तो होगी जो बात तुझ में है तेरी तस्वीर.

0: काही नाही. सगळी गाणी रोशनने ताजमहलचं म्हणजे प्रतिमाच करून टाकला होता प्रश्न. आणि इथंही पुन्हा तो प्रश्न निर्माण होतो की त्यांनी कुठल्याही नटासाठी देखील म्हणून त्या पण राहिलेला आहे. आणि जे आपल्याला त्याचं गाणं ऐकल्यानंतर समोर आपल्याला शम्मी कपूर येतो, देवानंद येतो, प्रदीप कुमार येतो, भारत भूषण येतो.
1: हे वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे,
0: हे वैशिष्ट्य आहे त्याचं.
1: म्हणजे सातच्या दशकामध्ये किंवा पन्नासच्या दशकात जॉनी वॉकरसाठी सुद्धा खूप छान गाणी गाणी किंवा सातच्या
0: दशकात म्हणणं असं आहे की जॉनी वॉकरला रफीचा आवाज अत्यंत फिट बसतो. प्रत्येकाच्या मतातला प्रश्न आहे.
1: हो हो हो. आणि महमूदसाठी सुद्धा सातच्या दशकामध्ये रफीने खूप गाणी गायली आणि ती लोकप्रिय झाली सगळी गाणी. तर मी सुरुवातीला आता जेव्हा येतो 61 सालाकडे त्यावेळेला जंगली सारखा सिनेमा माझ्या समोर येतो की ज्या जो पहिला तसा तो पहिला जरी नसला तरी त्या सिनेमापासून रंगीत सिनेमाची भारतीय चित्रपटात सुरुवात झाली होती. आणि काश्मीर सारख्या नयनरम्य प्रदेशात त्याचं शूटिंग झालं होतं. आणि त्यातलं याहू जे गाणं आहे याचं की जो शब्द पुढे गुगलला देखील आवडला आणि म्हणजे आंतरजालामध्ये त्याचा खूप उपयोग झाला याहू शब्दाचा.
0: तर
1: हा आणि या जंगलीमधलं एक गाणं जे होतं ते सुद्धा एहसान तेरा होगा मुस्कर हे गाणं त्यातलं होतं दिनाकाच्या.
0: हो हो. नाही आपण शम्मी कपूर डोळ्यासमोर ठेवून जर शंकरजी किशन यांचे चित्रपट बघितले जंगली आहे, चायनाटाऊन आहे, प्रोफेसर आहे, दिल तेरा दिवाना आहे.
1: हो बरोबर आहे.
0: असे हे सर्व चित्रपट आठवतात त्यांची
1: पुढे
0: गाणी देखील आपण वेगळी काढत असतो. तर
1: काश्मीर की कली आहे, राजकुमार आहे पुढे.
0: हो राजकुमार आहे अगदी. ही जी गाणी आहेत ही सगळी गाणी बघा तुम्ही म्हणजे शम्मी कपूरसाठी गायलेली गाणी आहेत ती तुम्हाला वेगळेपणाने सांगावं लागत नाही, झटकन लक्षात येतो. आणि रफीचं हे मला वाटतं फार वेगळं वैशिष्ट्य आहे. आणि प्रत्येक संगीतकारांनी हा त्याचा जो बाज आहे गाण्याचा लक्षात ठेवून त्याला निवडलेला आहे. म्हणजे रँडमली काही सुरुवातीला मी म्हटल्याप्रमाणे संगीतकाराला अंदाज असतो, त्याला त्या प्रसंगाची देखील जाण असते आणि कोण गाणार आहे पडद्यावर याची देखील जाण असते.
1: बरोबर.
0: आणि त्या प्रत्येक ठिकाणी रफी यशस्वी ठरत गेलेला आहे. आणि आता इथं थोडस कदाचित मत देणं योग्य अयोग्य तुम्ही बघा, पण इतर गायकांच्या बाबतीत आपल्याला असं होत नाहीये.
1: बरोबर.
0: पण रफीच्या बाबतीत मात्र आहे तो कुठलाही आहे की म्हणजे मध्यंतरी आम्ही एक कार्यक्रम केला होता की ज्या लोकांची नावं देखील आपल्याला ठोक नाहीत अशांसाठी रफी गायलेला आहे. अशी देखील अनेक उदाहरणं आहेत आणि त्याच्यावर मी स्वतंत्र कार्यक्रम देखील केला होता. हे वेगळे पण
1: रफी. आणि त्याच वेळेला आता 1961 साली तेरी प्यारी प्यारी सुरत को किसी की नजर ना लगे चष्मे बद्दूर हे ससुरालमधलं गाणं परत दिनाकाच्या टॉपला गेलं होतं. आणि राजेंद्र कुमारसाठी परत रफी हा सातच्या दशकातला जर पाहिला आपण म्हणजे रफीचं आपण वेगळ्या पद्धतीने अनालिसिस करू शकतो, गीतकारांसोबतचा रफी किंवा संगीतकारांसोबतचा किंवा नायकांच्या सोबतचा रफी. तर राजेंद्र कुमारचा परत एक मोठा कालखंड आपल्याला दिसतो रफी सोबतचा त्या काळातला. त्या दिलीप मंदिर सुद्धा एक सिनेमा आला होता त्यावेळेला मेरे महबूब हा सिनेमा. म्हणजे या सिनेमाच्या वेळेला असं म्हटलं जात होतं या सिनेमाच्या आधी की फक्त दिलीप कुमार असला तरच नौशाद यशस्वी होतो. हे काही प्रमाणात खरं देखील होतं. तर हा समज थोडासा खोटा ठरवला मेरे महबूबने. तर मेरे महबूबच्या गाण्याबद्दल सांगा तुम्ही.
0: मेरे महबूब ही एक ज्याला आपण मुस्लिम सोशल म्हणतो अशा प्रकारची फिल्म होती. आणि त्याचा कथाभागच मुळात इतका जबरदस्त होता की त्याच्यामध्ये निर्माण केलेलं ऍटमॉस्फिअर हे मुळातच प्रसंगातून गझल निर्माण होणारा चित्रपट होता. तो संगीतकार स्वतः नौशाद होते, त्या संदर्भामध्ये काही बोलण्याचं कारणच नाही. कारण नौशाद आणि रफी हे कॉम्बिनेशन देखील पुन्हा एका स्वतंत्र कार्यक्रमाचाच भाग
1: आहे.
0: मेरे महबूब मध्ये त्यांनी जी काही गेयता निर्माण केली होती कदाचित त्याच्यामध्ये थोडासा उर्दू भाषेचा प्रभाव असू शकेल. त्यांची त्याच्यातले कॅरेक्टर्स जे होते साधनाज आणि अमिता त्या दोघींनी इतक्या अस्सल दिसतात.
1: हो हो बरोबर.
0: ती त्याला तोड नाही. आणखी राजेंद्र कुमारनी जी गझल सदृश्य गाणी जी होती अतिशय चांगल्या पद्धतीने पेश केलेली
1: होती. आणि त्यातली डुएट्स पण चांगली होती त्यातली. या मेरे महबूब मध्ये काही युगल गीत देखील होती लता मंगेशकर.
0: हो हो युगल गीत लता अशाचं देखील एक युगल
1: गीत आहे. तर आज इतकी वर्ष झाली तरी मेरे महबूबच्या गाण्याची जादू अजून रसिकांवरची कमी झालेली नाहीये.
0: नाही मेरे महबूब आणखी जिंदगी भर नहीं बोलेगी वो
1: बरोबर.
0: दोन गाणी आजही रसिकांना तितकीच आवडतात.
1: अगदी बरोबर. आणि जेव्हा आपण 60 दशकातली पहिली 5 वर्षाचा त्या सिनेमांच्या यादीवर लक्ष टाकतो आपण त्यावेळेला दोस्ती

0: एक सिनेमा आला होता ज्यात रफीची तब्बल 5 गाणी होती त्यात रफी
1: बरोबर बरोबर
0: आणि त्याच्या आधीचा आलेला पारसमणी आणि हे दोन्ही सिनेमे म्हणजे लक्ष्मण पॅरलाल यांचे होते
1: लक्ष्मीकांत पॅरलाल
0: तर ह्या दोस्तींच्या गाण्याबद्दल काय सांगाल हा सिनेमा देखील खूप गाजला होता
1: हो सिनेमा देखील तो गाजला होता त्याचे कारण होतं की त्याची जे दोस्तीमध्ये जो मैत्रीचा पॅशन आहे टच
0: हो हो हो
1: आणि त्यांचं विकलांग असणं
0: हो
1: या दोन्हीचा खूप महत्वाचा भाग होता त्यांची लोकांना ती कथा इतकी अपील झाली की ते म्हणजे त्याला आपण जादूच म्हणू आपण किंवा नाव देताच येणार नाही आणि अतिशय सोप्या रचना सगळ्या निर्माण केलेल्या होत्या लक्ष्मीकांत पॅरलालचे तसं बघायला गेलं तर ते सुरुवातीचेच दिवस होते
0: आणि
1: फार सुंदर सादर केलेलं होतं ते प्रश्नच नाही
2: चाहूंगा मैं तुझे सांज सवेरे
1: कोण
0: चाहूंगा मैं तुझे सांज सवेरे हे जे गाणं होतं
1: हो
0: त्या गाण्याला फिल्मफेअरचं पुरस्कार देखील मिळाला होता
1: पुरस्कार मिळालेला होता ते फिल्मफेअर पुरस्कार तर मला वाटतं रफीला खूपच वेळा मिळाले आणि या दशकात मला वाटतं जास्त आहे
0: 6 वेळा मिळाले होते या दशकामध्ये
1: 6 दशकात
0: चौधरीचा चांद एक 7 साली त्यांना मिळाला होता फिल्मफेअरचा पुरस्कार त्यानंतर तेरी प्यारी प्यारी सूरत कुल 61 साली मिळाला होता आणि चाहूंगा मैं तुझे सांज सवेरे दोस्तीतल्या गाण्याला 64 साली मिळाला होता
1: 64 साली
0: हा तर याच काळामध्ये आणखी लीडर सारखा सिनेमा आला होता ज्यात दिलीप कुमार नायक होता पा आणि त्यातली गाणी रफीची खूप गाजली होती पण एक सिनेमाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल जो संगीतकार तसा फार गाजला होता चा चा चा म्हणून सिनेमा आला होता पा
1: इक्बाल कुरेशी
0: इक्बाल कुरेशी तर यातलं जे गाणं होतं सुभान आहे शामन आहे जिस दिन तेरी याद ना आहे याद ना म्हणजे खरोखर मला वाटतं रसिकांची अवस्था देखील अशी
1: इथं देखील बघा तुम्ही माझ्या मते ते गाणं चंद्रशेखरवर चित्रित
0: झालेलं आहे चंद्रशेखरवर बरोबर आणि रसिकांची देखील गाणं ऐकताना खरोखर अशीच अवस्था होती की ज्या दिवशी रफीची आठवण येत नाही तो खरं दिवस नसतोच कुठला कधी कधी आपण रफीची गाणी ऐकतच असतो तर मला वाटतं जयंती आपल्याला आता ब्रेक घ्यायला ब्रेकची वेळ झालेली आहे ब्रेकमध्ये आपण रफीचं गाणं ऐकूयात आणि लगेच परत येऊयात
1: ओके
3: मैं जिंदगी

0: खुशियों की फुहार लाएगी हर दिन त्योहार। अब हर दिन बजेंगे मन में ढोल, अपनेपन के रंग में अब रोज रंगेंगे, उड़ान भरेंगे सपनों के रॉकेट में, सिर्फ पुणे की आवाज में 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: ब्रेक नंतर पुण्याचं स्वागत। बात पुरानी बड़ी सुहानी या कार्यक्रमात मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचं पुण्याचं स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही ट्यून केले आहे 107.8 रेडिओ पुणेरी आवाज। मित्रांनो, ज्येष्ठ पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या 40व्या स्मृती दिनाच्या निमित्ताने आपण 3 एपिसोड करायचं ठरवलं होतं, त्यातला दुसरा एपिसोड आपण आज ऐकत आहोत। आणि आज माझ्यासोबत सोलापूरहून जोडले गेले आहेत ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक आणि रेकॉर्डचे संग्राहक जयंत राळेरासकर। श्री जयंत राळेरासकर सर, आपलं पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये स्वागत। राळेरासकर, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी 60च्या दशकाबद्दल बोलत होतो, त्यातल्या पूर्वार्धाबद्दल बोलत होतो। आपण दोस्तीपर्यंत येऊन थांबलो होतो, दोस्तीच्या गाण्याला पुरस्कार देखील मिळाला होता फिल्मफेअरचा। त्याच काळामध्ये आणखी काही सिनेमे जे येत होते ज्यामध्ये रफीचा स्वर प्रामुख्याने आपल्याला दिसत होता। आणि या 60च्या दशकाचं आपण सुरुवातीला म्हटल्यासारखं की देवानंद सोबत रफी हे कॉम्बिनेशन त्यावेळेला आपण दिसून आलं। जसं 50च्या दशकामध्ये सुरू झालं होतं ते, पण प्रामुख्याने देवचा स्वर म्हणजे किशोर कुमार असं एक लोकांना वाटतं। पण रफी सोबत देवानंद याचा तुम्ही हमदोने उल्लेख केला होता, तर यामध्ये 5-6 सिनेमे जे होते ज्यामध्ये रफी आणि देवानंद खूप छान आपल्याला दिसले होते।
2: बोलूया।
1: हा बोला ना सर।
2: देवानंद, एस डी बर्मन आणि किशोर कुमार,
1: हो,
2: त्या समीकरणाचा तुम्ही हक्का उल्लेख केला।
1: हो,
2: नेमकं कुठल्या गाण्यासाठी घ्यायचं याचं एक परफेक्ट कुणगाट सचिन दांगेकडे असत होती, त्यामुळे सचिन दांगे देखील रफीला अनेक वेळा चांगल्या गाण्यांसाठी नक्कीच संधी दिलेली आहे। अशा अमुक एका गाण्यासाठी सिच्युएशनसाठी रफीच पाहिजे होता, तिथे त्याने रफीलाच घेतलेला
1: आहे।
2: हमदोनो आपण सुरुवातीला गाणं ऐकलं जयदेव यांचं, तो देखील देवानंदवरच चित्रित होतं। आणखी आता जे सचिन देव बर्मन यांचे चित्रपट आपण बघतो ते देखील सगळ्या देवानंद पडद्यावर आपल्याला दिसतो असेच चित्रपट आहे। उदाहरणार्थ आपण बातें करतीचं घेऊया, त्यामध्ये अकेला हूं मैं इस दुनिया में गाणं आहे, तेरे घर के सामने आहे, दिल दबावर करे पुकार,
1: 4-5 गाणी सांगली
2: बेनजीर आहे, दिल में एक जाने तमन्ना ने जगा पाई है बेनजीर मधला, किंवा मेरी सुरत तेरी आखी मध्ये तेरे बिन सुने नहीं ना हमारे।
1: हा, हे कॉम्बिनेशन सचिन देव बर्मन सोबत झालं। आपण बोलतो देवानंद आणि रफी, जब प्यार किसी से होता है,
2: जब प्यार किसी से होता है, मी त्याच्याकडे दिसतो। अनेक चित्रपट आपल्याला दिसतात, तेरे घर के सामने मध्ये बात एक रात्री मध्ये देवानंदच होता, तसा असता तो मी उल्लेख केला होता। सर्वात महत्वाचं मला वाटतं लोकांना जर काही डोक्यात असेल तर तो गाईड आहे,
1: गाईड मधले फक्त एक गाणं किशोर कुमार साठी होतं, बाकी 3 सोन
2: बाकी सगळ्या गाण्यांसाठी तरी रफीज घेतलेला,
1: रफीज घेतलेला होता, बरोबर। आणि तसाच प्रकार पुढे ज्वेलफीत मध्ये जे डुएट होतं त्यामध्ये दिल पुकारे आरे आरे या गाण्यामध्ये परत रफी आला होता त्यामध्ये।
2: गाईडच्या सगळ्या गाण्यांचा जर आपण किमान त्याच्या सोलो म्हणण्याचा तर आपण तेरे मेरे सपने बेकरंग आहे किंवा दिन ढल जाए रातंग जाए, आता दिन ढल जाए या रातंग जाए गाण्याचा विचार केला तर आपण त्या आधीच्या त्यांच्या प्रसंगापासून ते गाणं सुरू होतं, वास्तविक पत्ता ते गद्यात्मक संवाद आहे। पण ते देखील इतक्या खुबीनं तिने गाण्यात पुरलेलं आहे की संपूर्ण त्या प्रसंगामध्ये देवानंदची जी मनस्थिती आहे ती मनस्थिती पूर्णपणे देवानंदने देखील पडद्यावर तितकीच सक्षमपणे दाखवलेली आहे। आणि ते बर्मांडांचं गाणं तर आहेच आहे, किंवा त्याचं क्या हो गया बेवफा तेरे प्यार में, ते देखील गाणं गाईड मधलं ते तितकंच सुरेख आहे। मला वाटतं गाईड मधलं एक गाणं आपण रसिकांना ऐकवायचं,
1: ब्रेक मध्ये ऐकवणार आहोतच आपण, पण त्यापूर्वी मी तुम्हाला असं सांगतो की असली नकली आणि माया हे दोन सिनेमे वेगवेगळ्या संगीतकारांचे जरी असले तरी आपले रफीचा स्वर प्रामुख्याने दिसतो आपल्याला देवानंदचा।
2: हो, अगदी खरं।
1: माया तर सलील चौधरींचं त्याला संगीत होतं आणि

0: मग कोई सोने के दिन वाला, कोई चांदी के दिन वाला, हे गाणं त्यामध्ये होतं. आखिर नकली सारखा सिनेमा असेल की त्यात सुद्धा रफीची गाणी खूप चांगलेली होती त्यावेळेला. त्याचप्रमाणे आपण जेव्हा शम्मी कपूर आणि रफी जे कॉम्बिनेशन साधारणतः 1957 तुमचा नाही देखापासून सुरू झालं होतं, तर या दशकामध्ये देखील खूप चांगलं दिसतं आपल्याला.
1: आणखी शंकरच्या कशी आपली काश्मीर की कली म्हणतात.
0: हो, काश्मीर कली आहे त्यामध्ये.
1: काश्मीर की कली आहेच.
0: राजकुमार आहे, प्रोफेसर आहे, दिल तेरा दिवाना आहे, जंगली आहे त्यामध्ये, आणि त्यानंतर ब्रह्मचारी आहेत अगदी या दशकाच्या शेवटी आलेला,
1: शेवटी
0: आलेला होता त्यातली गाणी. पण या काळामध्ये शम्मी कपूर साठी आरडी बर्मनचा एक बेहतरीन सिनेमा जो आजही रसिकांना आवडतो, तिसरी मंजिल. हा, कारण खरं तर म्हणजे सगळ्यांचा आग्रह होता की या सिनेमाला संगीत शंकर दिग्दर्शन यांनी द्यावं, पण आरडी बर्मन आणि गोंडी यांनी हे केलं. आरडी बर्मनचा स्वर याच्यासाठी घेतला गोंडीने, आणि शम्मी कपूर साठी खूप छान कॉम्बिनेशन तयार झालं यामध्ये.
1: दिवाना मुझसान ही सांबर के नीचे.
0: हो, आणि त्याचे ड्रेस सुद्धा सगळे आजा आजा मध्ये प्यार तेरा सारखं.
1: ओ मेरे सोनारे ओ हसीना देखो वाली,
0: देखिए साहिब वो कोई और थी. आणि त्यातलं सगळ्यात चांगलं गाणं होतं तुमने मुझे देखा होकर मेहरबान. फार सुंदर गाणं आहे. याच्या आधी आपण जेव्हा पाहू लागतो थोडस, त्यावेळेला अर्जुन नावाचा एक सिनेमा होता जो शंकर जी किशन त्यांचा होता, आणि त्याला शंकर जी किशनचं म्युझिक होतं त्याला.
1: पुन्हा राजेंद्र कुमार आणि साधना
0: हो,
1: हीच जोडी आपल्याला पडद्यावर दिसते. आणखी अर्जुनच्या बाबतीत देखील असंच आहे, एक अतिशय रम्य असं वातावरण सातत्याने त्या चित्रपटामध्ये आपल्याला दिसत. आणि ती पुन्हा तो एक त्यावेळी अतिशय लोकप्रिय असलेली ती जी एक ट्रायंगल स्टोरी होती.
0: हो हो हो, बरोबर.
1: ती ट्रायंगल स्टोरी त्यावेळी खूप लोकप्रिय झाली
0: होती. बरोबर,
1: ती आपण याच दशकामध्ये संगम मध्ये देखील पाहिली.
0: बरोबर.
1: शंकरजी किशनचा उल्लेख तुम्ही केला, शंकरजी किशनच्या संदर्भामध्ये मी सुरुवातीला म्हणलेला जो मुद्दा आहे तो थोडासा मी स्ट्रेच करतो अजून पुन्हा एकदा, की थोडासा गमतीचा भाग आहे. शंकरजी किशन सारख्या संगीतकारांनी देखील रुपीर आणि चोरम का राजा किंवा जिर्देशमेघ गंगा भैसिया सारख्या चित्रपटामध्ये रफीला एकही गाणं दिलं नव्हतं, आणि संगम मध्ये देखील त्यांनी एकच गाण्यासाठी घेतलं, ये घरा प्रेम चित्रपट. जिर्देशमेघचा जर आपण विचार केला तर मला वाटतं चार चार गायकांचं त्यांनी गाणं होतं त्या आज
0: आम्हाला,
1: पण त्याच्यामध्ये त्या चार जणांत देखील रफी नव्हता.
0: बरोबर.
1: त्यामुळे संगीतकाराला ती जाण असते, मी माझ्या सुरुवातीला जे म्हणालो ती ही असते की रफी पाहिजे इथं, मग इथं रफी नसला तरी चालेल. ते स्वातंत्र्य मात्र संगीतकाराचं असतं, आणि रफीने प्रत्येक संगीतकाराला तितकं झुकतो मार्ग दिलेलंच आहे, प्रश्नच नाही.
0: आणि परत सूरज जो सिनेमा होता 1966 हा शंकर
1: शारदा अली
0: आणि शंकरजी किशन यांच्या दोघांचं विभाजन पण तिथून सुरू झालं. पण त्या याच्या मुद्द्याकडे दहा फूल बरसाव हे जे गाणं, त्या याचं गाणं याला पुरस्कार देखील मिळाला, आणि जे गाणं दिनाकर टॉपचं देखील गाणं होतं. आणि या गाण्यांचं श्रोत्यांना मला सांगायला आवडेल की हे गाणं रफीने इंग्रजी भाषेत देखील गायलं होतं.
1: हो, इंग्रजीमध्ये देखील आहे.
0: आणि
1: ज्या रवींद्रनाथ चट्टोपाध्याय यांची
0: रचना होती ती, आणि रफीचं निधन झाल्यानंतर बीबीसीनं ते गाणं ऐकलं होतं रसिकांना. ते
1: क्या बात आहे.
0: हा, आणि याच काळामध्ये आपण आणखी थोडस पुढे गेलो तर मला तीन सिनेमे जे असतात नौशाद यांनी संगीत दिलेले, की ज्यात रफीचा स्वर प्रामुख्याने दिसला होता, आणि तिन्ही सिनेमे दिलीप कुमारचे होते. दिल दिया दर्द लिया एक त्यातला होता जो तो सिनेमा जरी व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाला नसेल तरी रफीच्या गाण्यांसाठी आज देखील तो आठवला जातो सिनेमा, दिल दिया दर्द लिया. त्यानंतर संघर्ष होता, राम और श्याम होता,
1: पालखी होता
0: या सिनेमा यादीमध्ये, म्हणजे अगदी नौशादचा अगदी जो थोडासा असा कालखंड जरी असला तरी यातली गाणी अगदी प्रामुख्याने आपल्या रफीच्यासाठी अजरामर अशी गाणी होती सगळी यातली.
1: पण नौशादचा उल्लेख आपण केला तर मला वाटतं थोडस आपण आठवण कोहिनूरची देखील काढूया.
0: हो हो हो, कोहिनूर हमीद नागर
1: असं पारंपरिक शिक्षण जरी रफीनं घेतलेलं नसलं तरी सुरुवातीच्या काळामध्ये एका अवलिया फकीराचं गाणं ऐकत तो गाणं शिकलेला होता. नंतरच्या काळामध्ये जीवनलाल मट्टू आणखी वहीद खान यांच्याकडे त्यांनी काही काळ शिक्षण घेतलं होतं, पण त्या सगळ्या शिक्षणाचे पडसाद आपल्याला आपल्यापर्यंत पोचतील असं एक गाणं कोहिनूर मध्ये होतं मधुबन में राधिका नाचे.
0: हमीद नागराचं गाणं होतं ते, आणि अतिशय अप्रतिम गाणं होतं ते,
1: अतिशय अप्रतिम.
0: त्याच वेळेला आपण
1: आणखी थोडस बोलण्याच्या आधी मला वाटतं थोडस

0: सेकंड लाईन संगीतकार आपण म्हणतो.
1: हो हो सर, बोला त्यांच्याबद्दल बोलायचं होतं आपल्याला.
0: त्याबद्दलही आपण थोडस बोलूया.
1: बोला ना, बोला.
0: नौशाद, शंकर जयकिशन, रोशन, सचिनदेव बर्मन, मदन मोहन. मला वाटतं आपण मदन मोहनचा अजून वेगळापणाला विचार केला नाही. मदन मोहनने देखील काही वेळा फार चकित करणारी गाणी रसिकांसाठी राखून ठेवलेली. पण तो विचार बाजूला ठेवूया थोडस. पण या दशकामध्ये गोदान सारख्या सिनेमाला रविशंकरांनी संगीत दिलं होतं. त्याच्यामधलं देखील पिपरा के पतवा, सिक्युरिटी डोले मनवा, हे हरियाणवी पद्धतीने गायलेलं म्हणजे त्याचं खूप कॉम्बिनेशन होते. हे इतकं चपखल गायलेलं आहे रफीने, ते आश्चर्य वाटावं. त्यानंतर सज्जाद आहे.
1: हो सज्जाद आहे.
0: सुस्तुम सौराब मध्ये तिने
1: सगळ्या कव्वाल्यांना मागे टाकलेली कव्वाली.
0: प्रश्नच नाही. मग खय्याम आहेत, त्यांनी शगुन सारख्या चित्रपटामध्ये गाणी गायली. राहुल देव बर्मनचा उल्लेख आपण केला. रवी हा देखील संगीत प्रभावापैकी ज्यांनी बऱ्यापैकी कपिला वापरला.
1: माझा तुम्ही खय्यामची आठवण करणी, शोलार शबनमचं जे गाणं आहे, जाने क्या ढूंढती रहती है आखिर, हे फार सुंदर गाणं आहे रफीचं अगदी. याच काळामध्ये रवी देखील संगीतकार जे होते त्यांचे भरपूर चित्रपट आले होते, चित्रगुप्तांचे सिनेमे आले होते. रवीचा उल्लेख करताना मला देवदानचे तीन जी गाणी आहेत रफीची, त्याचा उल्लेख करावाच लागेल. अतिशय अतिशय
0: बघा तुम्ही देवदान सारख्या चित्रपटामध्ये मनोज कुमारसाठी त्यांनी तीन गाणी दिली.
1: हो,
0: तर गुमराहामध्ये त्यांनी रफीचं गाणं घेतलेलं नाहीये. वक्त मध्ये परत त्याच्यानंतर त्यांनी गाणं घेतलेलं.
1: हो हो हो, बरोबर.
0: थोडासा वेगळ्या पद्धतीचं गाणं होतं. चलित हा बस किती खुशिया, आज है मातम वहा. थोडस संदेशात्मक किंवा परिस्थितीत गाणं करून घेणार, चिंतनात्मक अशा पद्धतीचं ते गाणं होतं. ते रवीनेच दिलं वॉक्स मध्ये. 14वी का चॅन सारख्या चित्रपट.
1: हो हो हो,
0: रवींचा रवीचाच होता.
1: हो रवीचाच होता तो, बरोबर आहे.
0: त्याच्यातली गाणी आपण कशी विसरणार. एवढं अगदी ते जॉनी वॉकरवर चित्रित झालेलं यार बना आहे दुला.
1: अप्रतिम गाणं होते. आणि जानेवारी
0: त्रिपाठी लाल किल्लामध्ये त्याच्याकडून
1: घेतली. फार सुंदर. आणि मला वाटतं
0: या सगळ्या सेकंड लाईन संगीतकारांच्या मध्ये मला वाटतं आपण पुनर्मिलनचं गाणं रसिकांच्यापर्यंत
1: थोडस अर्जुनचं गाणं आहे. आणि एक एस मदन नायक संगीतकार होता, त्याचा बटवारा मला वाटतं सिनेमा होता तो, बरोबर. त्यातलं एस मदन नावाचं एक संगीतकार होतं.
0: एस मदन बटवारा.
1: बटवारा, त्यातलं गाणं फार सुंदर होतं की आशा भोसले सोबतचं. ते अगदी छोटे छोटे संगीतकार असतील ज्यांची कार्यकिर्द छोटी असेल, तर रफीने असा कधी भेद केला नाही कुणामध्ये की हा छोटा संगीतकार हा मोठा संगीतकार. तितकं तन्मयतेने गात होते त्यामध्ये. जसं जसं संगीतकारांचं तसं गीतकारांचं तसंच नायकांचं देखील होतं की अगदी ते निर्माते देखील अगदी छोटे असतो, छोटे बजेट असतो, तरी रफीने कधीही कोणाला नकार दिला नाही गाणं गाण्यासाठी.
0: आपण मगाशी मदन मोहन बद्दल बोललो तर मदन मोहनने बघा तुम्ही एक वर्क ऑन पीसर जर अपवाद सोडला तर बऱ्याच वेळा रफीला चान्स दिलेला आहे. गझल फरका चित्रपट.
1: हो हो, त्यातले
0: रंगवरण उर्के बारा
1: करू, बरोबर.
0: लोनी हॉल मध्ये तुम्हारी जुल्फ की साया मैं राव श्याम कर लूंगा.
1: हो हो हो.
0: आणि हकीकत मध्ये तर रफीला त्याने तीन गाणी दिली.
1: हो हो हो. आणि त्यातलं गाणं तर आधी
0: शराबीमध्ये देवानंद परत तिथं संदर्भ येत होता. आठही गाणी शराबीमधली ही
1: मला तर कभी ना कभी कभी ना कभी कोई ना कोई तो आएगा असं तर आएगा. त्याचा मी गायगा म्हटलं पाहिजे रफीसाठी की हे दुनिया संपेपर्यंत, मी तर म्हणजे सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत रफीचा आवाज, आणि जोपर्यंत आपल्यासारखे रसिकांसोबत रफीच्या आवाजाला मरण असणार नाही. आज इतकी वर्ष 40 वर्ष झाली तर रफीचा आवाज हा कुठलाही संगीतमय कार्यक्रम असो, कुठलंही रेडिओ स्टेशन असो किंवा कुठल्या दूरदर्शनचा संगीतमय कार्यक्रम असो, रफीचा आवाज हा आपल्याला कायम दिसत असतो. छोट्या संगीतकारांबद्दल तुम्ही सांगत होता काही
0: संदर्भामध्येच मला म्हणायचं की या संगीतकारांसाठी देखील रफी तितक्याच ताकदीने गायलेला.
1: ताकदीने गायला होता अगदी.
0: आणि सी अर्जुनचं ते गाणं मी म्हणालो
1: जगदीशला
0: सोडून गेलेला जगदीश.
1: हो, जगदीशवर
0: चित्रलेलं गाणं आहे.
1: पास बैठो तबियत बहल जाएगी,
0: बहल जाएगी मौत.
1: आपण ब्रेक मध्ये ऐकणार आहोत. त्यापूर्वी मला नजर आपल्या पुढच्या कालखंडाबद्दल, त्यात शम्मी कपूरचा एक सिनेमा येतो ब्रह्मचारी नावाचा. म्हणजे थोडासा सिनेमाचा देखील पॅटर्न बदलत होता थोडासा 60च्या दशकाच्या शेवटी. आणि जितेंद्र फरका कलाकार आला होता, जो आपल्या इंडियन जेम्स बॉन्ड म्हणून फर्ज मध्ये आला होता,

0: देखील त्याची रफीची गाणी खूप त्यामध्ये गायली होती. म्हणजे नायक नवीन जरी आला तरी गायक मात्र रफी कायम असायचा आपल्या याच्यामध्ये. तर हे दिसतं आपल्याला. तर मला त्यापूर्वी एक छोटस तुम्हाला एक विचारायचं आहे की या काळात एक मोठी घटना घडली होती की ज्यामुळं रफी आणि लता काही काय एकत्र गात नव्हते. तर त्या काळातली बरीचशी गाणी मग आशा किंवा सुमन कल्याणपूरला मिळाली.
1: सुमन कल्याणपूरकडे गेली.
0: पण आपण रसिक चांगल्या गाण्यांपासून थोडंसं मुकलो असं मला वाटतं त्यानिमित्तानं.
1: अगदी एका वाक्यात उत्तर द्यायचं तर खरं आहे. यात काही प्रश्नच नाही. पण मी तुम्हाला सांगू का की तो काळच असा होता की एवढे मोठे कलाकार निराळ्या प्रकारांनी एवढे मोठे संगीतकार इतके मोठे गीतकार हे सगळेजण येऊन सडकले होते. त्यातल्या प्रत्येक जणाने प्रत्येकाला स्वतंत्रपणे न्याय द्यावा असं काही शक्य नव्हतं. आता अनिल विश्वास सारखा संगीतकाराचा जर आपण विचार केला ते थोडासा आधीच्या कालखंडातला आहे अनिल विश्वास. पण तरी देखील उदाहरण म्हणून रफीच्या संदर्भामध्ये ते नेहमी घेतलं जातं. त्यामुळे त्याला तर नाही जमलं. त्यांनी एका मुलाखतीमध्ये स्पष्ट सांगितलं होतं की हे लोकांनी माझ्याविषयी जवळलं चुकीचं मत आहे. तशा प्रकारने काही घटना घडल्या असतील एखाद्या ठिकाणी कुठं रफी थोडासा लवकर गेला आणखी दुसरा कोणी गायक उशिरा आला त्याच्यामुळे ते रेकॉर्डिंग रखडलं मग ते रेकॉर्डिंग स्टुडिओ कॅन्सल झाला. सगळ्या माझ्या मते आयक्यू गोष्टी आहेत. म्हणजे अशा घटना घडत असतात. एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये इतके मोठे प्रतिभावंत एकत्र आल्यानंतर कुठं ना कुठं तरी काही ना काहीतरी होणार ना. त्याच्यामध्ये काहीतरी घडलं असेल. पण एक तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. या सगळ्यामध्ये झालं काय तर रसिकांचं थोडंसं नुकसान झालं.
0: जयंत आपण आता एक ब्रेक घेऊयात. आपण आणि ब्रेक नंतर आपण आपल्या गप्पांच्या शेवटच्या टप्प्याकडे जाणार आहोत. त्या टप्प्यामध्ये रसिकच्या त्या कालखंडाबद्दल आपण बोलूया. रसिकांना तुम्ही कुठेही जाऊ नका. ऐकत राहा 107.8 रेडिओ पुणेरी आवाज.

0: ख्वाब और हकीकत के फासले को कम करते हैं, नई जानकारियों से नए अवसर खड़े करते हैं। सुनते रहिए पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आपण आज पार्श्वगायक रफी यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने रफीच्या कालखंडाबद्दल बोलत आहे। 700 दशक, रफीचे 700 दशक याबद्दल बोलण्यासाठी आज सोलापूरहून श्री जयंत राळेवासकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राळेवासकर सर, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी रफी आणि लताच्या मधल्या त्या कालखंडाबद्दल बोलत असताना त्याच वेळेला आपण जसं म्हणतो रसिकांचं नुकसान झालं थोडस, की आता गाईड सारखा सिनेमा आहे, त्यात एकही डुएट असूनही या दोघांचं, लता रफीचं किंवा आरजू सारखा सिनेमा जो शंकर जी किशन, त्यात एकही डुएट नव्हतं या रफीचं, तर अशा काही काही गोष्टी घडल्या त्यामध्ये। तर त्याच वेळेला सुमन कल्याणपूर सोबत रफी हे कॉम्बिनेशन खूप चांगलं चाललं होतं, म्हणजे विशिष्ट काही गाणी तर मला अगदी चटकन सांगता येतील की
2: उत्कृष्ट उदाहरण आहे बालमर सावन
1: बिता आजकाल तेरे मेरे प्यार की चर्चे हर जुबान पर, हे ब्रह्मचर्याचं गाणं असेल, त्यातलं इतना है तुमसे प्यार मुझे मेरे राजदार हे सूरजचं गाणं होतं, त्यानंतर तुमसे वो हसीना कभी मोहब्बत में मैंने करनी थी हे फर्ज मधलं गाणं, त्यानंतर दिल की किताब कोरी है कोई रहने दो यार मेरा मधलं गाणं, किंवा अगदी चांगलं छोटीशी मुलाखत मधलं तुझे देखा तुझे चाहा तुझे पूजा मैंने
2: पूजा मैंने,
1: तर ही गाणी येत होती। त्याचबरोबर आशाबाईंसोबत सुद्धा रफीची खूप गाणी या काळात येत होती, म्हणजे आमच्या श्रोत्यांना सुद्धा ती गाणी गाण्याचा उल्लेख केलेला आवडेल की त्यातलं एक गाणं होतं इन बहारो में अकेले ना फिरो राहने काली घटा रोप लाली, हे ममता मधलं गाणं होतं।
2: त्याप्रमाणे संदर्भामध्ये आपण उपनगर
1: विसरणार, अगदी बरोबर, अगदी म्हणजे उपनगर आणि आशाचं वेगळं अजवत होतं आणि ते आपल्याला ठाई ठाई दिसत होतं त्यांच्या संगीतामधून।
2: म्हणजे एक एक सिनेमा, आता तो आपल्या कालखंडातला सिनेमा नाही, यापर्यंत भरतंत या चित्रपटामध्ये 10 पैकी 18 गाणी त्यांनी बरोबरची युगलगीतं आहेत।
1: हो हो हो, बरोबर बरोबर।
2: हे ओपी नय्यरनी रफीसाठी आणखी रफी अशा या डुएटसाठी जे केलेलं आहे त्याला तोडत
1: नाही।
2: या दशकाचा जर आपण विचार केला तर कश्मीर की कली सारखी चित्रपट त्याचं म्हणजे उत्कृष्ट उदाहरण आहे, त्याच्यात देखील 3 डुएट्स होती त्यांची।
1: हो हो हो, बरोबर
2: आहे। ते सगळी अशा बसले बरोबरची डुएट्स होती।
1: हो हो हो, बरोबर। मनन मोहनने तुम्ही उल्लेख केला त्यांचं न्यू महाराणी खॉफ तुम्हारे मध्ये कभी तेरा दामन ना छोडेंगे हम गाणं होतं, त्यानंतर रोशनच्या बहुबेगम मधले एक छान डुएट होतं हम इन तो गारे करून जे तेरा कायम
2: कयाम,
1: हे खूप छान गाणं होतं। त्यानंतर त्यानंतर आपण जेव्हा पाहतो तर नवशाच्या दिल्लीया दर्दियामध्ये सुद्धा आशासोबत एक रेफेचं छान गाणं होतं सावन आहे यान आहे जिया जब झुमे सावन,
2: त्याच्यामधलं लीडर मधलं देखील आहे गाणं।
1: हो हो, आणि तुम्ही ओपीचा उल्लेख केला, ओपीचा अगदी 700 शेवटी आलेला 700 पेक्षा इराक फिल्म आयोगीमध्ये त्याचं आपसे मैंने मेरी जान मोहब्बत की है त्यानंतर फिर मेरे वे कधी इस बात का वादा कर लो, आणि मला वाटतं एक मुसाफिर एक हसीनाचा उल्लेख करू, त्यातली सगळी गाणी पिलू रागावर आधारित होती।
2: बहुत शुक्रिया, बडी मेहरबानी,
1: फार फार सुंदर गाणी त्याची, म्हणजे आज देखील लोकांना ते आवडतं पाहिजे, आणि परत तुम्ही म्हणाल्यासारखं की नायक कोण हे फार इथे इमॅटेरियल गोष्ट

0: गाणी प्रचंड गाजली होती त्यातली.
1: पिलू रागावर मला वाटतं फागुन मधली गाणी होती.
0: फागुन मधली होती का? हो हो
1: फागुन.
0: येस येस. आणि ह्या ओपीचा एक सिनेमा होता सुर वही दिल लाया हूं, त्यात देखील रफीची खूप छान गाणी होती. त्यामध्ये रफी आशाचं पण एक गाणं होतं आणि बाकी रफीची सोनं गाणी खूप चांगली होती त्यामध्ये. जॉय मुखर्जी झिरो होता त्यामध्ये.
1: जॉय मुखर्जी झिरो.
0: आता जेव्हा आपण रफीच्या या कालखंडाकडे येऊ लागतो शेवटच्या म्हणजे आपल्या 60-च्या दशकाच्या शेवटच्या काळामध्ये, तर त्यावेळेला नवीन नवीन नायक आलेले दिसतात तुम्हाला सिनेमामध्ये. त्यानंतर सी रामचंद्र, नौशाद, रोशन हे लोक थोडेसे बाहेर पडलेले दिसतात, अंधविश्वास बाहेर पडलेले दिसतात. आणि शंकर जय किशन सुद्धा 60-च्या दशकाच्या नंतर त्यांचं जय किशनच्या मृत्यूनंतर त्यांचा देखील ओघ कमी झाला होता.
1: पण
0: लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि आर डी बर्मन आणि कल्याण जयांची हे मात्र 70-च्या दशकामध्ये प्रामुख्यानं गाजलेले संगीतकार होते. हे तर रफीचं जेव्हा आपण 60-च्या दशकाचा परत एकदा त्याचा आढावा घेऊ लागतो त्यावेळेला त्या याचा, तर त्यावेळेला असं दिसतं की साधारणतः त्यांनी 1000 गाणी सोने या काळात गायली होती रफी. म्हणजे हा मला वाटतो उच्चांक असेल त्यांचा रफीचा या बघायचं. आणि तुम्हाला जसं म्हटलं तसं की रफीला फिल्मफेअरचे अवॉर्ड या काळात जास्त मिळाले होते या दशकामध्ये सुद्धा.
1: त्यातले 6 मिळाले.
0: 6 त्यातला 68 साली जो ब्रह्मचारी सिनेमा आला होता त्यातलं मैं जाऊ तुम सो जाओ ह्या गाण्यासाठी त्याला अवॉर्ड मिळालं होतं. आणि याच वर्षी आलेल्या बाबुल की दुआ आहे लेती जा हा जो नीलकमल मधलं गाणं होतं याला तर राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. याच काळामध्ये रफीला पद्मश्रीचा देखील पुरस्कार मिळाला होता या याच्यामध्ये. आणि 69 सालच्या आराधनानंतर रफीचा थोडासा ओघ कमी झाला, कालखंड थोडासा मागे पडला रफीचा. तर रफीने परत कमबॅक केलं 1974 साली. तर 1960-च्या दशकाची 10 वर्ष जेव्हा पाहतो आपण आणि रफीच्या नजरेतून पाहतो तेव्हा कितीतरी गाणी आत्ता बोलता बोलता मला आठवतात तुम्हाला की ज्या गाण्यांनी आपल्या
1: न संपणारा विषय आहे.
0: हो
1: म्हणजे
0: मला बोला बोला
1: थोडासा रफी या व्यक्तीबद्दल देखील थोडस
0: आपण ऐकायला आवडेल. बोला
1: रफीची आठवण काढली तर त्याच्यावेळी गायक हा तर आपल्या समोर असतो त्याचे प्रश्नच नाही. पण त्यासोबत देखील त्याच्या स्वतःच्या दिलदारपणाच्या त्याच्या सभ्यतेच्या त्याच्या वर्तणुकीचे देखील किस्से आवर्जून ऐकवले जातात. म्हणजे सर्वांना माहिती असण्याची गोष्टी माहीत असतातच असं नाही. त्याच्यातून त्याचं जे वेगळेपण आहे या 2-3 गोष्टीमध्ये मला
0: दिसतं.
1: यावेळी अमुक एका गायक नटासाठी अमुक एक आवाज असतो ते असतो. कित्येक लोक सुरुवातीचे गायक सुंदरलाल सैकलला प्रमाण मानून चित्रपट सृष्टीत आले असते. या सगळ्यांवर वेगळे प्रभाव होतो पण रफीने असला कुठलाही प्रभाव घेतला नाही. आणखी सैकल बरोबरची तुलना हा त्या काळातला एक मला वाटतं अविभाज्य भाग होता लोकांच्या.
0: बरोबर.
1: पण रफी हा एकमेव गायक असा होता की ज्याला सैकल बरोबर गायला मिळालं.
0: हो हो हो. शहाजहानमध्ये
1: शहाजहानमध्ये त्यांनी मेरे सपनो के रानी रुगी रुगी हे गाणं त्यांनी गायलेलं होतं सैकल यांच्या बरोबर. तर असं एक सगळं दशक होतं की त्याचं हे आता तुम्ही मगाशी मी जो उल्लेख केला की त्याच्या सभ्यपणाचा किंवा दिलदारपणाचा एक किस्सा मी शेवटचं सांगतो.
0: नक्की सांगा.
1: काही लोकांना कदाचित तो माहितीही असेल पण सुधीर फडके यांची रफी सुधीर फडके यांचे ललिता देऊळकर यांचं ज्यावेळी लग्न झालं होतं त्या लग्नामध्ये मंगलाष्टक सुधीर फडके फडकेंच्या आणखी ललिता देऊळकरच्या लग्नामध्ये रफीने म्हणल्या
0: होत्या. म्हणजे
1: हे थोडस आपल्याला अनेक गोष्टींचा विचार करताना ही दंतकथा वाटते. म्हणजे रफीच्या सुधीर फडकेंच्या शब्दात मी ऐकलेली आहे त्यांच्या गीतसूचीमध्ये देखील एका लेखामध्ये त्याचा उल्लेख झालेला आहे. त्यामुळे ही गोष्ट खरी असली पाहिजे. हे जे वेगळेपण आहे की आपल्यातला गायक आपण काय कॉन्ट्रीब्युट करू शकतो.
0: करेक्ट करेक्ट करेक्ट.
1: मला थोडंसं वेगळं वाटतं इतर अनेक गायकांच्या पेक्षा. प्रश्न नाही म्हणजे कसं बदल केलं तर त्याला देखील किराणा घराण्याची गुरु परंपरा लाभलेली होती. अनेक गोष्टी होत्या सैकल बरोबरच त्याचं गाणं पण पॉईंट त्याच्या आयुष्यामध्ये खूप होते. पण शेवटपर्यंत तो एक सभ्य गायक राहिला हे त्याचं वेगळेपण आपल्याला मानायलाच पाहिजे.
0: खरं खरं अगदी खरं.
1: म्हणजे इतर कुणी फार मोठे उत्सव होते अशातला प्रश्न नाही पण रफीचं हे वेगळेपण नक्कीच होते.
0: म्हणजे लक्ष्मीकांत प्यारेलाल जेव्हा या सिने इंडस्ट्रीमध्ये आले होते आणि त्यांचा पहिला सिनेमा खरं तर तो पहिला सिनेमा रखडून अगदी 7-8 वर्षानंतर प्रदर्शित झाला तर त्यात त्यांची इच्छा अशी होती की आपल्या पहिल्या सिनेमामध्ये रफीने जावं म्हणून. आणि सिनेमाचं बजेट कमी होतं, निर्मात्याकडे पैसे कमी होते आणि रफी

0: रफीकडे गेले हे वेगळं आणि सांगितलं आमचा पहिला सिनेमा आहे तुम्ही या. त्यांनी रफी स्वतः आले आणि गाणं गाऊन दिले आणि गाताना त्यांनी त्यांच्या कुवतीप्रमाणे त्यांच्या निर्मात्याने यांनी ते पाकिट त्यांना दिलं. रफीने यांना बाहेरून बोलवून घेतलं आणि ते पाकिट परत केलं त्यांना की म्हणून इतकं छान गाणं तुम्ही दिलं, तुमचं पहिलं गाणं आणि मला आनंद आहे तुमच्याकडे मला गायला तुम्ही बोलायला येता. आणि अशाप्रमाणे मिल बात के खाओ, मिल बात के खाओ हा शब्द त्यांनी सांगितला आणि लक्ष्मण तायलाड ही जोडी अशी आहे की शेवटपर्यंत टिकून राहिली. म्हणजे रफीचा आशीर्वाद काय असतो तो खरं तर म्हणजे एखाद्या देवाने दिलेला आशीर्वाद अशा प्रकारचं हे होतं. आणि रफीचे असे माणुसकीचे किस्से त्यांचे बाकी ह्या सगळ्या गोष्टींबद्दल खूप चर्चा होत असतात नेहमी, पण ह्या सगळ्यातून जे शिल्लक राहतो तो रफी सारखा एक खुदाचा नेक बंदा याला खास नेक
1: बंदी
0: अगदी. आणि आपल्या पुण्यात सुद्धा रफीच्या नावाचा एक चौक आहे इथे कॅम्प भागामध्ये, मुंबईला पण एक रफीच्या नावाचा रस्ता आहे. रफीच्या बाबतीत त्यांना पुरस्कार देखील मिळाले, फिल्मफेअर मिळाले, दिनाकामध्ये त्यांचे आले, पद्मश्री पुरस्कार मिळाला. फक्त त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला नाही जो खरं तर त्याचे हकदार होते ते.
1: खरं आहे.
0: हा
1: थोडस बाजूला तत्पूर्ण आपण जर विचार केला रफीवर रचलेल्या दोन ओळी आहेत त्या कुणाच्या आहेत मला माहित नाही, त्या तितक्या उत्कृष्ट पण नाहीत पण तरी देखील मला असं वाटतं की कांच के तुकडे कभी जवाहीर नाही बन सकते, चाहे बने कुछ पर रफी नाही बन सकते.
0: क्या बात है, क्या बात है. खरं म्हणजे अगदी रफी गेल्यानंतर त्याचे अवतार भरून झाले आणि कसे क्षणात अंतर्घन पाहिले आपण पाहिले नाही सगळं. रफी तो रफी शेवटी आपण मला वाटतं रसिकांनी याच नव्हते आपण आजचा कार्यक्रम थांबूयात. उद्याच्या कार्यक्रमात आपण रफी तो 70 दशकातला रफी याबद्दल आपण बोलणार आहोत. राजास्कर सर आपण मुद्दा वेळ काढून आमच्या पुणे आवाज या रेडिओशी आपण बोललात, पहिल्यांदाच आपण आमच्या रेडिओच्या कार्यक्रमात सहभागी झालात. रसिक मित्रांनो तुम्हाला एक कार्यक्रम नक्कीच आवडला असेल, तुम्ही आम्हाला मेलद्वारे या कार्यक्रमाबद्दल कळवा. त्याचप्रमाणे राजास्कर सर पुन्हा आपण कुठल्या तरी निमित्ताने एकत्र येऊन बोलूयात. थँक्यू व्हेरी मच.
1: धन्यवाद अंकित, तुम्ही मला ही संधी दिली रसिक तुमच्यापर्यंत काही अंशाने का होईना
0: पोहोचवण्याची. खूप खूप रसिक आणि आम्ही जेव्हा रफीबद्दल कोण बोललो याची यादी करत होतो त्यावेळेला पहिल्यांदा तुमचं नाव आलं आणि 700 जे खऱ्या अर्थाने तुम्ही अनुभवलेलं आहे. आम्ही तरी 700 सिनेमे गाणी ती नंतर ऐकली आणि तुम्ही मात्र ते अगदी लाईव्ह ऐकली आहेत सगळे, लाईव्ह पाहिले नाही रफीला त्यावेळेला.
1: बऱ्याच दिवशी.
0: थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू.
1: ओके.

0: रेडियो पुणेरी आवाज 107.8 FM खुश रहो खुशियां बांटो
1: 0102 बोरियत की एरर नएपन की कमांड रिजेक्टेड। अब हर चीज हर जगह तो नहीं मिलती, कुछ नयापन चाहिए तो सुनिए पुणेरी आवाज 107.8 खुश रहो खुशियां बांटो।
2: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्या सोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत। आनंदी रहा, आनंद लुटा। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। काही तुमचे काही माझे गुंफून शब्दमोती, सजवूया हा खेळ शब्दांचा। हा खेळ शब्दांचा या शो मध्ये आपण दर रविवारी भेटत असतो दुपारी ठीक 2 वाजता सुंदर सुंदर तुमच्या कविता व चारोळ्या यांच्या सोबत। मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय, जसं की आपण श्रावण या शब्दाच्या अनुषंगानं हा शो घेत आहोत

पण श्रावण या शब्दाच्या अनुषंगाने रचना ऐकत आहात. मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की तू म्हणजे श्वास, तू म्हणजे विश्वास, तू म्हणजे श्वास, तू म्हणजे विश्वास, तू असली की गलका, नसली की भास. तू म्हणजे श्वास, तू म्हणजे विश्वास, तू असली की गलका, तू नसली की भास, तू बहरली की माझा प्रत्येक क्षण होतो खास, तू बहरली की माझा प्रत्येक क्षण होतो खास, अगदी श्रावणासारखा निखळ खास. तू बहरली की माझा प्रत्येक क्षण होतो अगदी श्रावणासारखा निखळ खास. तर असा हा मनभावन श्रावण. आणि या मनभावन श्रावणाच्या अनुषंगानं मी माझ्या दुसऱ्या चारोळीमध्ये लिहिलंय की तिच्यासाठी आशेने सजवली मी गुलाबी स्वप्नांची मखमली पाऊलवाट. तिच्यासाठी आशेने सजवली मी गुलाबी स्वप्नांची मखमली पाऊलवाट, मी नुकत्याच पडलेल्या चिंब पावसात, मी नुकत्याच पडलेल्या चिंब पावसात भिजून तिच्या देहावर सजलेला श्रावण थाट, मी नुकत्याच पडलेल्या चिंब पावसात भिजून तिच्या देहावर सजलेला श्रावण थाट. तर असा हा श्रावण थाट असतो श्रोते हो. आणि आपण आपल्या आजच्या शो मधल्या पहिल्या रचनेकडे वळूया, पहिल्या चारोळीकडे वळूया, जी सुंदर अप्रतिम चारोळी आपल्याला पाठवलेली आहे श्री माधव कुसुम सुकऱ्या गुरव सरांनी. दे धक्का मार या नावाने सर लिहितात, जिल्हा परिषदच्या कोळ्याचा पाडा, मुक्काम कवाड, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथून. सरांनी लिहिले की ऊन पावसाचा अद्भुत खेळ निसर्गाचा श्रावणातच होई, ऊन पावसाचा अद्भुत खेळ निसर्गाचा श्रावणातच होई, निसर्गाची किमया न्यारी, निसर्गाची किमया न्यारी, क्षणात ऊन क्षणात पाऊस येई, क्षणात ऊन क्षणात पाऊस येई. आणि खरंय की श्रावणामध्ये जो ऊन पावसाचा लपंडाव चालतो, त्या ऊन पावसाच्या लपंडावाला सरांनी अप्रतिम रित्या मोजक्याच शब्दामध्ये शब्दबद्ध केलेलं होतं. श्री माधव कुसुम सुकऱ्या गुरव सरांची दे धक्का मार या नावाने लिहिलेली, जिल्हा परिषदच्या कोळ्याचा पाडा, मुक्काम कवाड, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे इथून सरांनी पाठवलेली होती. दे धक्का मार या नावाने सर लिहितात. आणि पुढच्या चारोळीमध्ये पल्लवी जाधव दोडके मॅडम यांनी परभणी येथून लिहिले, पल्लवी जाधव दोडके मॅडम लिहित आहेत परभणी येथून की येते श्रावणात सर पावसाची, येते श्रावणात सर पावसाची, देते जगण्यात भर आनंदाची, देते जगण्यात भर आनंदाची. तर अप्रतिम सुंदर मोजक्या शब्दामध्ये श्रावण म्हणजे काय, तर श्रावणाची येणारी सर ही फक्त सर नसते, तर ती पावसाची सर तर असतेच, त्यासोबतच जीवनामध्ये जगण्यामध्ये आनंदाची भर घालणारी असते, असे अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये नवसाहित्यिक या नावाने सर लिहितात, श्री श्रीकांत मशीर भाते सरांनी तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथून लिहिले. सरांनी लिहिले की सुंदरता निसर्गाची ऊन पाऊस खेळाचा, सुंदरता निसर्गाची ऊन पाऊस खेळाचा, चातुर्मास प्रारंभाने, चातुर्मास प्रारंभाने, मास खरा पावित्र्याचा, मास खरा पावित्र्याचा. आणि चातुर्मासाचा प्रारंभ आणि पावित्र्याचा मास असा हा श्रावण असतो. हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याचं महत्व हे खूप मोठं आहे. यामध्ये ऋतुचक्र बदलतं, ऊन पावसाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो, क्षणात ऊन असतं क्षणात पाऊस येतो. आणि यामध्ये खूप या महिन्यामध्ये खूप सारे सण असतात, उत्सव असतात, त्याबद्दल सरांनी अप्रतिमरित्या हे शब्दांकन केलेली चारोळी पाठवलेली होती. नवसाहित्यिक या नावाने श्री श्रीकांत मशीर भाते सरांची तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथून पाठवलेली ही सुंदर अशी चारोळी. पुढच्या चारोळीमध्ये निसर्ग कवी या नावाने श्री किशोर कुमार मल्लेवार सरांनी गोंदिया येथून लिहिले, निसर्ग कवी श्री किशोर कुमार मल्लेवार सर लिहित आहेत गोंदिया येथून की अवनीवर नभा नभातून बरसती चोहीकडे श्रावणातले जलधारा, अवनीवर नभा नभातून बरसती चोहीकडे श्रावणातले जलधारा, आनंदानेच प्राणी पक्षी नाचती, आनंदानेच प्राणी पक्षी नाचती, शाकाहारी श्रावण महिना खरा, शाकाहारी श्रावण महिना खरा. तर अप्रतिम सुंदर श्रावणाबद्दलचे भाव सरांच्या या चारोळीमध्ये होते की अवनीवर नभा नभातून बरसती.

श्रावणातल्या जलधारा, आणि जेव्हा या जलधारा बरसतात तेव्हा सर्वत्र प्राणी पशु पक्षी मानव यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण असतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बरेच जण शाकाहारी या महिन्यामध्ये शाकाहार पाळतात, शाकाहारी जेवण करतात, मांसाहार टाळतात. त्या अनुषंगाने सरांचे भाव होते आणि पुढच्या चारोळीमध्ये सौरूपाली भूपेंद्र पाठक मॅडम लिहित आहेत. सौरूपाली भूपेंद्र पाठक मॅडम यांनी तालुका शहापूर जिल्हा ठाणे इथून लिहिलंय श्रावण मास या शीर्षकाखाली की श्रावण महिना घेऊन येतो सौभाग्याचे मंगळा गौरीच्या व्रताचं लेण लेऊन. श्रावण महिना घेऊन येतो सौभाग्याचे मंगळा गौरीच्या व्रताचे लेण लेऊन. सुवासिनी ही मनोभावे पूजन करतात, सुवासिनी ही मनोभावे पूजन करतात सखी पार्वती मातेला साक्षी ठेवून. सखी पार्वती मातेला साक्षी ठेवून तर मंगळा गौरीचा सण हा सुद्धा त्याच महिन्यामध्ये असतो, जो सौभाग्याचा सण असतो. आणि या व्रताचं लेण लेऊन हा श्रावण महिना येतो. आणि जसं की सुवासिनी या सुद्धा मनोभावे पूजन करतात, सखी पार्वती मातेला साक्षी ठेवून. तर सण व्रत वैकल्य या सर्व गोष्टी या महिन्यामध्ये असतात, ज्याबद्दलचं शब्दांकन होतं सौरूपाली भूपेंद्र पाठक मॅडम यांच्या तालुका शहापूर जिल्हा ठाणे इथून पाठवलेल्या या सुंदर अशा चारोळीमध्ये. आणि पुढच्या चारोळीमध्ये शोभा वसंत आव्हाड मॅडम लिहित आहेत दोडी बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक इथून. सौ शोभा वसंत आव्हाड मॅडम यांनी मुक्काम पोस्ट दोडी बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक इथून लिहिले ओवाळणीची आरती उजळी. ओवाळणीची आरती उजळी श्रावण आला शुद्ध सोमवारला. शिवभक्तीची वाटच गोजिरी गंध फुलांचा स्पर्श शिवाला. शिवभक्तीची वाटच गोजिरी गंध फुलांचा स्पर्श शिवाला. वा तर ओवाळणीची आरती उजळी श्रावण आला शुद्ध सोमवारला. तर श्रावण महिन्यातला सोमवार हा खूप खास असतो, खूप पवित्र असं मानलं जातं. आणि त्यासोबतच शिवभक्ती आणि फुलांचा गंध ज्याचा स्पर्श शिवलिंगाला होतो त्या अनुषंगानं जे अतिशय भक्तिमय अशी ही चारोळी होती. पुढच्या चारोळीमध्ये सौ वैजयंती विकास गहुकर मॅडम लिहित आहेत जिल्हा चंद्रपूर इथून. सौ वैजयंती विकास गहुकर मॅडम यांनी जिल्हा चंद्रपूर इथून लिहिलंय की हिरवा शालू नेसून धरती सजली बघ निसर्गात. हिरवा शालू नेसून धरती सजली बघ निसर्गात श्रावणाच्या या रिमझिम धारा आनंदांती मनात. श्रावणाच्या या रिमझिम धारा आनंदांती मनात आनंद आणती मनात. आणि खरंय की या श्रावणाच्या रिमझिम धारांमुळं मनाला होणारा आनंद हा खूप वेगळा असतो, नाही का? कारण श्रावण धारामध्ये भिजण्याचं सुख हे खूप आनंददायी असतं. हिरवा शालू धरित्रीने नेसलेला असतो, अवघा निसर्ग जो आहे हा हिरवागार झालेला असतो. आणि त्यात श्रावणाच्या त्या रिमझिम जलधारा खूप अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये ऋतुजा रघुनाथ पाटील मॅडम लिहित आहेत दादपूर तालुका मोहोळ इथून. ऋतुजा रघुनाथ पाटील मॅडम यांनी दादपूर तालुका मोहोळ इथून लिहिले ऋतुकाव्य या नावाने मॅडम लिहित आहेत. मॅडमनी लिहिले की सौंदर्य आणखी वाढते भूमीचे तो हा श्रावण महिना असतो. सौंदर्य आणखी वाढते भूमीचे तो हा श्रावण महिना असतो. हिरव्या शालूने सजते माता सणांमध्ये भक्तिभाव दिसतो. हिरव्या शालूने सजते माता सणांमध्ये भक्तिभाव दिसतो. आणि खरंय की श्रावण महिन्यामध्ये दरिद्रीचं सौंदर्य जे आहे ते आणखी खुलतं. आणि एवढंच नाही तर जणू काही दरिद्रीने हिरवा शालू जो आहे तो घातलेला आहे असं वाटायला लागतं. खूप अप्रतिम भाव निसर्गाचे भाव मानणारी ऋतुजा रघुनाथ पाटील मॅडम यांची दादपूर तालुका मोहोळ इथून पाठवलेली ही सुंदर रचना होती. पुढच्या चारोळीमध्ये योगेश नामदेव बेलोशी सरांनी कोपरखैरणे नवी मुंबई येथून लिहिलंय. योगेश नामदेव बेलोशी सर लिहित आहेत कोपरखैरणे नवी मुंबई येथून. सरांनी लिहिलंय की पाऊस कोसळता झाड सुखावतात, ओल्या मातीत माणसांचे पायही रुजतात. वा पाऊस कोसळता झाड सुखावतात, ओल्या मातीत माणसांचे पायही रुजतात. सण आले की माणसांची मनं जुळतात. क्या बात आहे, सण आले की माणसांची मनं जुळतात. आणि श्रावणात

निसर्गासोबत ही नाती फुलतात आणि श्रावणात निसर्गासोबत ही नाती फुलतात. तर अप्रतिम भाव या सारोळीमध्ये होते की श्रावण आल्यानंतर श्रावणातल्या पावसामध्ये झाड सुकावतात, माणसांचे पाय रुजतात आणि त्यासोबतच सणसुदीच्या निमित्ताने माणसांची मन सुद्धा जुळतात. सर्वांना एकत्रित येण्यासाठी एक निमित्त मिळतं आणि या सणासुदीच्या निमित्तानं आपल्या दररोजच्या व्यापातून वेळ काढून प्रत्येकजण एकमेकांना भेटतात, एकमेकांची मनं जुळतात आणि नाती सुद्धा फुलतात. तर खूप अप्रतिम शब्दांकन सणांच्या या चारोळीमध्ये होतं. आणि श्रोते हो पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये रोहिणी संजय अग्निहोत्री मॅडम यांनी स्वप्नील कळ्या या नावाने मॅडम लिहितात, पुणे इथून लिहिलंय. रोहिणी संजय अग्निहोत्री मॅडम लिहित आहेत स्वप्नील कळ्या या नावाने मॅडम लिहितात पुणे इथून. आणि मॅडमनी लिहिलंय की आला श्रावण मास, चाले ऊन पावसाचा खेळ, निसर्ग आणि प्रकृतीचा सुंदर अनोखा मेळ. आला श्रावण मास, चाले ऊन पावसाचा खेळ, निसर्ग आणि प्रकृतीचा सुंदर अनोखा मेळ. श्रावण रंग हिरव्या वृक्षवल्लींचा सौंदर्य नजारा, श्रावण रंग हिरव्या वृक्षवल्लीचा सौंदर्य नजारा. तरू लतिकांनी बांधला हरित मोहक बंधारा, तरू लतिकांनी बांधला हरित मोहक बंधारा. वा, आणि खरंय की निसर्ग आणि प्रकृतीचा अनोखा असा मेळ असतो तो म्हणजे श्रावण महिना, ज्यामध्ये खूप सारे निसर्गाचे बदललेले रूप आपल्याला पाहायला मिळते आणि जे वृक्षवल्ली असतात त्या फुलून जातात. त्याबद्दलचे अप्रतिम भाव मॅडमच्या रचनेमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये काव्यरसिका या नावाने मॅडम लिहितात, सौरसिका आनंद शाळेग्राम मॅडम यांनी पुणे इथून लिहिले. सौरसिका आनंद शाळेग्राम मॅडम यांनी पुणे इथून लिहिले. श्रावण शीर्षकाखाली की मनभावन श्रावण रंग आनंदी आनंद आगळा, मनभावन श्रावण रंग आनंदी आनंद आगळा. हरित तृणांच्या मखमलीचा सृजनाचा सुंदर सोहळा, हरित तृणांच्या मखमलीचा सृजनांचा सुंदर सोहळा. वा, तर मनभावन श्रावण रंग आणि सगळीकडे असलेला आनंदी आनंद, खूप अप्रतिम श्रावणातला आनंद मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता. पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये दत्ता मोरसकर सरांनी पिशोर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथून लिहिले. सर लिहितायत श्रावण सखा या शीर्षकाखाली की श्रावण माझ्या मनात आला, श्रावण माझ्या घरात आला. क्या बात है, श्रावण माझ्या मनात आला, श्रावण माझ्या घरात आला. श्यामल श्यामल मेघामधुनी श्याम सखा हा असा बरसला, श्यामल श्यामल मेघामधुनी श्याम सखा हा असा बरसला, असा बरसला. तर मनातला श्रावण, घरातला श्रावण आणि श्यामल मेघामधुनी बरसलेला श्याम सखा श्रावण, सरांनी खूप अप्रतिमरित्या अगदी मोजक्या शब्दामध्ये शब्दबद्ध केलेला होता. अप्रतिम सुंदर अशी ही दत्ता मोरसकर सरांची किशोर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथून पाठवलेली ही सुंदर अशी चारोळी होती. आणि श्रोते हो आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या सुंदर सुंदर रचनांचा आस्वाद घेणार आहोत छोट्याशा विश्रांतीनंतर. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आरजे कैलास सोबत हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या.

ओली सर तू, अत्राचा सुगंध तू, श्रावणाची ओली सर तू, तूच स्वप्न तूच वास्तव माझ्या जीवलगा, तूच स्वप्न तूच वास्तव माझ्या जीवलगा। तर ही माझी एक चारोळी होती आणि माझ्या दुसऱ्या चारोळीमध्ये मी लिहिलंय की तिच्या माझ्या नात्यात रोजच बरसत असते श्रावण सर, तिच्या माझ्या नात्यात रोजच बरसत असते श्रावण सर। निसर्गाचे ऋतू तर फक्त निमित्त मात, निसर्गाचे ऋतू तर फक्त निमित्त, नाव मात्र कायम एकमेकांच्या आधारावर, नाव मात्र कायम एकमेकांच्या आधारावर, तिच्या माझ्या नात्यात रोजच बरसत असते श्रावण सर। तर ही माझी दुसरी एक चारोळी होती आणि माझ्या पुढच्या चारोळीमध्ये मी लिहिलंय की तू आणि अवचित श्रावण यांच्यात साम्य बरंच आहे, तू आणि अवचित श्रावण यांच्यात साम्य बरंच आहे, दोघेही अवेळी बेधुंद बरसता, दोघेही अवेळी बेधुंद बरसता, हेही तितकेच अगदी खरं आहे, हेही तितकंच अगदी खरं आहे, तू आणि अवचित श्रावण यांच्यात साम्य बरंच आहे, दोघेही अवेळी बेधुंद बरसता, हेही तितकंच अगदी खरंच आहे। आणि माझी आणखी एक चारोळी आहे की श्रावणातला पहिला पाऊस मला खूप भावतो, श्रावणातील पहिला पाऊस मला खूप भावतो, कारण तोही तुझ्यासारखी वाट पाहायला लावतो, कारण तोही तुझ्यासारखी वाट पाहायला लावतो। तर या माझ्या काही चारोळ्या होते श्रोते हो, आणि आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या सुंदर चारोळ्यांकडे वळूया। सौ सरोज सुरेश गाजरे मॅडम यांनी बहिंदर ठाणे इथून लिहिलंय, सौ सरोज सुरेश गाजरे मॅडम यांनी बहिंदर ठाणे इथून लिहिलंय की इंद्रधनुच्या कमानीवर स्वार होऊनी आला श्रावण, इंद्रधनुच्या कमानीवर स्वार होऊनी आला श्रावण, राणी वनी मोर पिसारा घेऊनी नाना व्रत वैकल्ये नी सन, घेऊनी नाना व्रत वैकल्ये नी सन, इंद्रधनुच्या कमानीवर स्वार होऊन आला श्रावण। आणि खरंय की श्रावण जो इंद्रधनुच्या कमानीवर स्वार होऊन येत असतो, खूप अप्रतिम निसर्गाचं मनभावन असं चित्र मॅडमनी या सुंदर चारोळीमध्ये रेखाटलेलं होतं। आणि पुढच्या चारोळीमध्ये स्नेहल तावरे मॅडम लिहित आहेत पुणे इथून, स्नेहल तावरे मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय की श्रावणाची सर पडते झरझर, श्रावणाची सर पडते झरझर, मन उल्हासित करते निसर्गात चैतन्य आणते, निसर्गात चैतन्य आणते। आणि श्रावणाची झरझर पडणारी सर जी मनाला उल्हासित करते, निसर्गामध्ये चैतन्य आणते, त्या श्रावणाच्या सरीला मॅडमनी या चारोळीमध्ये बेधुंदपणे बरसवलेला आहे। खूप अप्रतिम सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये सौ हेमलता नंदकुमार निगडे मॅडम लिहित आहेत कात्रज पुणे इथून, सौ हेमलता नंदकुमार निगडे मॅडम यांनी कात्रज पुणे इथून लिहिलंय पाऊसधारा घेऊन श्रावण आला हिरवाईने निसर्ग भरून गेला, पाऊसधारा घेऊन श्रावण आला हिरवाईने निसर्ग भरून गेला, व्रत वैकल्ये करी पावन मनाला, व्रत वैकल्ये करी पावन मनाला, घरोघरी पूजेचा सुगंध दरवळला, घरोघरी पूजेचा सुगंध दरवळला। वाह, तर पाऊस धारा घेऊन येणारा श्रावण, निसर्गाला बहरून टाकणारा श्रावण, व्रत वैकल्ये सण उत्सव यांना घेऊन येणारा श्रावण, आणि घरोघरी पूजेचा दरवळलेला सुगंध, खूप अप्रतिम असे भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये मंगेश मनोहर रेडीज सरांनी वेरवली कोरले लांजा रत्नागिरी इथून लिहिलंय, मंगेश मनोहर रेडीज सर लिहित आहेत वेरवली कोरले लांजा रत्नागिरी येथून, आणि सरांनी लिहिलंय की श्रावण मास असे तो खास निसर्गाला होई त्याचा भास, श्रावण मास असे तो खास निसर्गाला होई त्याचा भास, हिरवी चादर घेऊन अंगावर छान दरवळे फुलांचा वास, हिरवी चादर घेऊन अंगावर छान दरवळे फुलांचा वास। तर श्रावण मास जो खरंच खास असतो आणि त्याच्या आगमनाच्या प्रतीक्षेमध्ये अगदी निसर्ग असतो, नाही का, की कधी एकदाचा श्रावण येतोय तो सरींची बरसात करतोय आणि कधी आम्ही एकदाची तृप्त होतोय। तर त्या खास अशा श्रावणाला सरांनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेलं होतं। पुढच्या चारोळीमध्ये हर्षा भुरे मॅडम लिहित आहेत भंडारा इथून, हर्षा भुरे

यांनी भंडारा येथून लिहिले ओलावा श्रावणाचा या शीर्षकाखाली की ओलावा श्रावणाचा ग मंद मंद मोहरला सणासुदीच्या मासात भक्ती प्रेमाने सजला। वा ओलावा श्रावणाचा ग मंद मंद मोहरला सणासुदीच्या मासात भक्ती प्रेमाने सजला। ताल धरून सौख्याचा मनोमनी संचारला, ताल धरून सौख्याचा मनोमनी संचारला, नवा हर्ष उधळून गोड गालात हसला, नवा हर्ष उधळून गोड गालात हसला, गोड गालात हसला। तर असा हा श्रावणाचा ओलावा जो मंद मंद मोहरलेला आहे त्याला मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेलं होतं। सुंदर असं शब्दांकन असलेली मॅडमची ही चारोळी आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ रोहिणी अशोक गंधेवार मॅडम लिहित आहेत मलकापूर अकोला इथून। सौ रोहिणी अशोक गंधेवार मॅडम यांनी मलकापूर अकोला इथून लिहिले की आला श्रावण घन मेघांनी मेघांना घेऊन आपुल्या ओरी, आला श्रावण घन मेघांना घेऊनी आपुल्या उरी, झरू लागल्या गगनातुनी मग झरझर श्रावण सरी, झरझर श्रावण सरी। वा तर मेघांना घन मेघांना घेऊन आलेला हा श्रावण मॅडमच्या या रचनेमध्ये अप्रतिमरित्या बरसलेला होता की गगनातून झरझर श्रावण सरी बरसल्या। खूप अप्रतिम भाव या सुंदर अशा चारोळीमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये सौ दीपाली दिलीप पिंपळे मॅडम लिहित आहेत तालुका व जिल्हा पालघर येथून। सौ दीपाली दिलीप पिंपळे मॅडम यांनी तालुका व जिल्हा पालघर येथून लिहिलंय की नदी नाले धबधबे ओसंडून श्रावणात निसर्गाला बहर फार, नदी नाले धबधबे ओसंडून श्रावणात निसर्गाला बहर फार, श्रावण सरी उन्हात विंतात। क्या बात आहे, श्रावण सरी उन्हात विंतात, धरणी मातेसाठी शालू हिरवागार, धरणी मातेसाठी शालू हिरवागार। वा तर अतिशय अप्रतिम अशी उपमा, अतिशय अप्रतिम असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं की नदी नाले धबधबे ओसंडून श्रावणात निसर्गाला बहर फार येतो आणि श्रावण सरी उन्हात जणू काही धरणी मातेसाठी शालू हिरवागार जो आहे तो विंतात। खूप अप्रतिम भाव होते। आणि पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया ज्यामध्ये वर्षा झानपुरे एकबोटे मॅडम यांनी पाटोदा जिल्हा बीड येथून लिहिले। वर्षा झानपुरे एकबोटे मॅडम पाटोदा जिल्हा बीड येथून लिहित आहेत की असा बरसला श्रावण आणि बहरली धरती, असा बरसला श्रावण आणि बहरली धरती, उधळीतो निसर्ग राजा सौंदर्याचे माणिक मोती, उधळीतो निसर्ग राजा सौंदर्याचे माणिक मोती, सौंदर्याचे माणिक मोती। वा तर सौंदर्याचे माणिक मोती उधळणारा निसर्ग, सौंदर्याचे माणिक मोती उधळणारा श्रावण मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेला होता। आणि पुढच्या चारोळीमध्ये सुलभा सत्रुवार मॅडम लिहित आहेत पुणे इथून। सुलभा सत्रुवार मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय की श्रावण मनभावन हिरवाईने सृष्टी सजली, श्रावण मनभावन हिरवाईने सृष्टी सजली, रंगीत मोहक सुंदर, रंगीत मोहक सुंदर, देखणी अशी फुले फुलली, देखणी अशी फुले फुलली। वा आणि बऱ्याच वेळा आपण पाहतो की एरवी फुलांच्या झाडांना तेवढासा बहर नसतो, आपण स्वतः सुद्धा नित्यनेमाने पाणी घालत असतो, त्याची निगा राखत असतो, देखभाल करत असतो, परंतु ती तेवढीच टवटवीत दिसत नाहीत। परंतु जेव्हा श्रावणाची सर येते आणि त्या श्रावणाच्या थेंबांचा स्पर्श जेव्हा त्या फुलांना होतो तेव्हा ती फुलं अगदी मोहरून जातात, ती फुलं अगदी टवटवीत फ्रेश दिसायला लागतात, नाही का? तर अशा या मनभावन श्रावणाबद्दल, सजलेल्या सृष्टीबद्दल आणि फुललेल्या मोहक फुलांबद्दल मॅडमनी अप्रतिम भाव या सुंदर अशा चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेले होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ सोनाली गोळवलकर मॅडम लिहित आहेत पुणे इथून। सौ सोनाली गोळवलकर मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय की श्रावणात निसर्ग बहरतो असा लाजऱ्या वसुंधरेने हिरवा शालू परिधान केला जसा, श्रावणात निसर्ग बहरतो असा लाजऱ्या वसुंधरेने हिरवा शालू परिधान केला जसा, ऊन पावसाच्या खेळात पक्ष्यांच्या किलबिलाटात शिवपूजनाचा निरामय जपला वसा, ऊन पावसाच्या खेळात पक्ष्यांच्या किलबिलाटात।

शिवपूजनाचा निरामय जपला वसा जपला वसा। तर खूप अप्रतिम सुंदर श्रावणाबद्दलचे भाव की श्रावणामध्ये निसर्ग बहरतो आणि लाजरी वसुंधरा जणू काही हिरवा शालू परिधान केलेला आहे अशी ती भासते। खूप अप्रतिम सुंदर अशी ही चारोळी होती। पुढच्या चारोळीमध्ये सौ स्वप्ना प्रशांत जगदळे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून। सौ स्वप्ना प्रशांत जगदळे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिले राजमास या शीर्षकाखाली की श्रावणाच्या सरी भिजविती तन्मना राजमास हा सर्वांना सुखावणारा। श्रावणाच्या सरी भिजविती तन्मना राजमास हा सर्वांना सुखावणारा। अवनी नेसते गर्द हिरवा शालू अवनी नेसते गर्द हिरवा शालू परंपरेचे शाश्वत मूल्य जपणारा परंपरेचे शाश्वत मूल्य जपणारा। तर श्रावण जो राजमास आहे असं संबोधून मॅडमनी तो सर्वांना सुखावणारा आहे। श्रावणाच्या सरी जेव्हा तनमनाला भिजवतात तेव्हा तो त्या सरीमुळे प्रत्येक जण जे आहे ते सुखावून जातो। जेव्हा अवनी गर्द हिरवा शालू नेसते जणू ती परंपरेचं शाश्वत असं मूल्य जपत असते असे अप्रतिम असे भाव मॅडमच्या या रचनेमध्ये होते। आपण पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया ज्यामध्ये सौस्मिता विलास सावंत मॅडम यांनी भांडूप मुंबई येथून लिहिले। सौस्मिता विलास सावंत मॅडम लिहित आहेत भांडूप मुंबई येथून। आला श्रावण घेऊन सप्तरंगी इंद्रधनुष्य सारी सृष्टी चराचर। आला श्रावण घेऊन सप्तरंगी इंद्रधनुष्य सारी सृष्टी चराचर। नटली हिरवीगार वनराई कधी नटली हिरवीगार वनराई कधी ऊन कधी पाऊस निसर्ग सुंदर कधी ऊन कधी पाऊस निसर्ग सुंदर। तर सप्तरंगी इंद्रधनुष्याचा हा श्रावण हिरव्यागार वनराईला नटवणारा श्रावण निसर्गाचं अनोखं रूप दर्शवणारा श्रावण मॅडमच्या रचनेमध्ये शब्दबद्ध झालेला होता श्रोते हो। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये निकिता राजेंद्र चरडे मॅडम लिहित आहेत राहणार कुरझडी जा तालुका व जिल्हा वर्धा येथून। निकिता राजेंद्र चरडे मॅडम यांनी तालुका कुरझडी जा तालुका व जिल्हा वर्धा येथून लिहिले की महादेवाची पूजा करू श्रावण मास हा भक्तीचा मनमोहक हा नजारा हर्षाचा आणि आनंदाचा। वा महादेवाची पूजा करू श्रावण मास हा भक्तीचा मनमोहक हा नजारा हर्षाचा आणि आनंदाचा। चोहीकडे हिरवळ रान भास होतो जणू सुखाचा चोहीकडे हिरवळ रान भास होतो जणू सुखाचा। सरसर शिरवे पाण्याचे आभास हा इंद्रधनुष्याचा सरसर शिरवे पाण्याचे आभास हा इंद्रधनुष्याचा। वाह वाह तर महादेवाची पूजा करू असं लिहिताना श्रावण मास हा भक्तीचा आहे असं मॅडमनी शब्दांकन केलंय। मनमोहक हा नजारा असे दर्शवताना तो हर्षाचा आणि आनंदाचा आहे असं शब्दांकन केलेलं आहे। आणि जेव्हा चोहीकडे हिरवळ रान आहे असं लिहिताना त्यावेळी सुखाचा भास होतो असं शब्दांकन आहे। सरसर शिरवे पाण्याचे आभास हा इंद्रधनुष्याचा खूप अप्रतिम भाव सुंदर भाव या मॅडमच्या चारोळीमध्ये होते श्रोते हो। श्रोते हो आपण श्रावण या शब्दाच्या अनुषंगाने दोन भागामध्ये शो घेतला। सर्वांच्या रचना आपण या शोमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला। आपण दर रविवारी दुपारी 2 वाजता भेटत असतो तुमच्या आवडीच्या शोमध्ये म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आणि तुमच्या आवडीच्या FM वर म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। पाहता पाहता ज्या आपल्याला या विषयाच्या अनुषंगाने रचना आलेल्या होत्या त्या रचना ज्या आहेत आपण सादर केल्या आणि शोची वेळ जी आहे ती आपली संपते त्यामुळे आजच्या शो पुरते। मला म्हणजे आरजे कैलासला रजा द्या हो पण मी तुम्हाला भेटायला पुन्हा येईन पुढच्या रविवारी दुपारी ठीक 2 वाजता नवीन विषयासह आणि नवीन मान्यवरांच्या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनांसह। तोपर्यंत मला म्हणजे आरजे कैलासला आजच्या शोपती रजा द्या। तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि मी रहा आनंद लुटा।

0: आजच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी ये ना,
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बरं घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आवाज ऐकण्यासाठे कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठे कर्ण आतुर झाले।
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा।

ते म्हणजे अवधूत दत्तात्रयांच्या 24 गुरूंबद्दल. सतत मस्त आणि आनंदी जीवन कसं जगायचं हे सांगताना दत्तात्रय म्हणाले, स्वतः आत्माच आपला प्रथम गुरु होय आणि आत्मज्ञानाशिवाय कल्याण शक्यच नाही. त्यांनी सांगितले, माझा कोणी एक गुरु नव्हे पण मी 24 गुरु केलेत. ते 24 गुरु कुठले आणि प्रत्येकाकडून त्यांनी कुठले गुण ग्रहण केले हे आज आपण ऐकणार आहोत. तर मित्रांनो, एकाग्र मनाने एकाग्र होऊन एक एक गुरूंचे वर्णन ऐकावे जे आपल्या अवतीभोवतीच आहेत. पहिला गुरु म्हणजे पृथ्वी. दत्तात्रय म्हणतात, सहनशीलता आणि परोपकार हे मी पृथ्वीकडून शिकलो. जसं आज मनुष्य पृथ्वीमध्ये अनेक छिद्र करतात तरी पृथ्वी ते सहन करून उलट आपलं पालन पोषण करते, आपल्याला धनधान्याने भरपूर करते, आणि मीही पृथ्वीकडून सहन करून परोपकार करण्याचे गुण धारण केले. दुसरा गुरु म्हणजे पाणी. दत्तात्रय म्हणतात, पाणी स्वाभाविकच शुद्ध आणि शीतलतेचं प्रतीक. त्याचप्रमाणे मन स्वच्छ असावं, कोणाचाही पक्षपात करू नये. पाणी मधुर असते, ते मनुष्याची तहान शांत करते. त्याचप्रमाणे ज्ञान तृष्णा पूर्ण करावी तर मन शांत होते. तिसरे गुरु म्हणजे वायू. वायूकडून मी विरक्ती हा गुण घेतला. बघा, वारा कधीच एक ठिकाणी थांबत नाही. वारा सुगंधी फुलांवरून वाहताना सुगंधाने आसक्त होऊन तो तिथेच थांबत नाही. त्याचप्रमाणे द्रव्यांसारख्या वस्तूला मोहित होऊन आपण आपले व्यवहार थांबवू नये. चौथा गुरु सांगताना ते म्हणतात, आकाश हे माझं चौथं गुरु ज्याच्याकडून मी अचलता स्थिरता शिकलो. जसं आकाशात सूर्य चंद्र तारागण वायू ढग असे अनेक असतात तरी आकाशाचं कोणाशी संबंध नाही, ते नेहमीच व्यापक आहे आणि असंगमी सुद्धा आहे. त्याचप्रमाणे आत्म्याचं शरीरासोबतचं नातं थोड्या वेळाचं. शरीरात राहूनही आत्मा त्यापासून अलिप्त राहावी, मोह नसावा. पाचवा गुरु म्हणजे अग्नी. अग्नीमधून मी पवित्रता हा गुण धारण केला. दत्तात्रय म्हणतात, काही शुद्ध करायचं असेल तर त्यास अग्नीत टाकतात. अग्नी एकमेव आहे जे कधी प्रदूषित होत नाही. मनुष्याने अग्नीप्रमाणे तप करून प्रकाशित व्हावे आणि जे मिळेल ते भक्षण करून कोणत्याही दोषाचे आचरण न करता आपले गुण कार्यकारण प्रसंगी योग्य ठिकाणी वापरावे. म्हणजेच जास्तीचा संग्रह करू नये. सहावा गुरु म्हणजे सूर्य. निपक्षपातीपणा. सूर्य भविष्यकाळाचा विचार करून जलाचा संचय करतो आणि योग्य काळी परोपकारार्थ त्याचा भूमीवर वर्षाव करतो. त्याचप्रमाणे मनुष्याने उपयुक्त वस्तूंचा संशय करून देश काल वर्तमान स्थिती लक्षात आणून निपक्षपातीपणाने सर्व प्राण्यांस त्याचा लाभ द्यावा पण त्याचा अभिमान मात्र बाळगू नये.

समुद्र. त्याच्याकडून घेतलेला गुण म्हणजे परोपकारिता. जसं समुद्रात अनेक नदी अपरिमित जल आणतात, मग ते कितीही कचरा आणू देत, समुद्र सुखी किंवा दुखी होत नाही, तो नद्यांचा स्वीकार करतो. त्याचप्रमाणे प्रत्येक मनुष्याने स्वधर्माधीन राहून सुखोपभोगासाठी लाभ झाल्याने सुखी होऊ नये किंवा दुःख परंपरा कोसळल्यास दुखी होऊ नये. आणि जसं आणलेला कचरा समुद्र हलवून हलवून काठाला आणून टाकतो आणि स्वच्छ जलाला स्वीकार करतो, असे कर्तव्य करून मनुष्यानीही आनंदी राहावे.

तो अल्प, जास्त किंवा गोड कडू असा विचार करत नाही. अन्न न मिळाल्यासही घाबरत नाही. तसंच मानवानी न अधिकाधिक गोष्टींची इच्छा केली पाहिजे, न साठा केला पाहिजे. दहावा गुरु म्हणजे कपोत, म्हणजे कबूतर. दत्तात्रय म्हणतात, अलिप्तता हे बोध मी कपोताकडून घेतला. देवानी जेव्हा बघितले की कबूतराचे जोडपे आपल्या मुलाला जाळीत अडकलेलं बघून स्वतः पण जाळीत जाऊन फसले, तेव्हा ही शिक्षा मिळाली की अतिस्नेह पण दुःखाचं कारण असतं. कबूतरासारखं आपण ज्ञानाची गुटरगू गुटरगू करून अज्ञानी ना समजदार मनुष्यांनाही ज्ञानवान बनवू, अलिप्त राहू. अकरावं गुरु म्हणजे पतंग. त्याच्याकडून घेण्यासारखा गुण म्हणजे मोहाचा त्याग. दत्तात्रय सांगतात, रूपाने आकर्षित होऊ नका, डोळे आपल्याला धोका न द्यावेत. पतंग हा दिव्याच्या प्रकाशावर मुग्ध होतो, मोहित होतो आणि मरण पावतो. तसं मानव पण परकायावर इतरांच्या रूपावर मुग्ध होऊन काम वासनेपोटी मरतो, काम चितेवर जळतो. परंतु एक ज्ञानी परमात्म शक्तीवर मुग्ध होऊन ज्ञान चितेवर ज्ञानार्जन करतो आणि आपल्यातल्या विकारांना मिटवतो. म्हणून भौतिक जगातल्या सुंदरतेच्या आकर्षणापासून जे कपट आणि विनाशी आहे दूर राहावं. बारावा गुरु म्हणजे मासा. त्याच्याकडून घेण्याचा गुण म्हणजे पारखण्याची शक्ती, परीक्षणाची क्षमता. मासा, माशामध्ये एक गंध असतो, परंतु राहण्याच्या ठिकाणाच्या पाण्यात ते दुर्गंध उतरत नाही. तसंच मानवात कोणत्या उणीवा असतील आणि जर तो त्या उणीवा खोडून काढू शकला नाही तर ते त्यांनी त्याच्याकडे ठेवावे. उणीवा किंवा आपल्यातले चुकीचे विचार इतरत्र पसरू नये. आणखीन एक म्हणजे मासा जसं हुकमध्ये अडकलेल्या आमिषावरती फसतो, ते पाहून अडकतो. आपल्याला यातून धडा मिळतो की आपणही जगातल्या गोष्टीत लोभी होऊन अडकून जाऊ नये. उलट परीक्षणाच्या सामर्थ्याने आपण स्वतःला फसवण्यापासून वाचवू शकतो. वेळोवेळी स्वतःची चेकिंग खूप महत्वाची आहे. तेरावा गुरु म्हणजे मृग. सतर्क राहणे आणि एकाग्र बुद्धी हे गुण मी मृग याच्याकडून घेतला. हिंसक प्राण्यांनी भरलेल्या जंगलात राहणारा हरिण सतर्क राहतो. त्याचा सावधपणा त्याच्या जीवनाचे रक्षण करते. सिंहाचा अगदी लहान आवाजही ऐकण्याची हरणाची शक्ती यात मदत करते. तसंच जेथे धोक्याचा अंदाज दिसतो अशा स्थितीत आपण सावध राहावं, अर्थात वाईट संघ. मग तो वाईट विचारांचा असो किंवा व्यक्तीचा, त्याचा आपल्यावर हावी होऊ देऊ नये. संगत बदलून टाका. शिवाय कस्तुरी मृग मधुर गायनाला लुब्ध होऊन आपला प्राण परस्वाधीन करतो. हे लक्षात ठेवून कोणत्याही मोहात पडू नये. चौदावा गुरु म्हणजे हत्ती. इंद्रियांच्या सुखाच्या मागे आकर्षित न होणे, कामांध होऊन संवेदनशील होऊन हत्ती बनावटी खोट्या हत्तीनीकडे धावतो आणि शिकारीच्या गुप्त खड्ड्यात पकडून तो पकडला जातो.

दत्तात्रय म्हणतात त्यांचा 9वा गुरु म्हणजे अजगर, ज्यांच्यातून त्यांनी निर्भयता हा गुण घेतला. जसा अजगर मनात भय न बाळगता प्रारब्धावर विश्वास ठेवून एका ठिकाणी पडून राहतो आणि ज्या ज्या वेळी जे मिळेल ते भक्षण करूनच संतोष पावतो,

शिकारी त्याला पकडण्यास ही युक्ती रचतात. म्हणून म्हणतात, मन के हारे हार है. जसं हत्तीचे छोटे डोळे, एकदा कोणाला पाहिलं ना तर ते चित्र कधीच विसरत नाहीत. प्रचंड शारीरिक बळ आहे त्याच्यात. हत्तीमध्ये बुद्धी, सिद्धी, रिद्धी म्हणजे कौशल्य, विपुलता आणि प्रभुत्व, आणि त्याची विवेक बुद्धी हे सगळं असूनही विषय सुख लालसेने जाळ्यात अडकला जातो. तसेच जो पुरुष स्त्री सुखास भूलतो तो त्वरित बंधनात येऊन पडतो. 15वा गुरु म्हणजे भ्रमर. विषयात न अडकणे. भ्रमर निसर्गामध्ये मुक्तपणे फिरतो, परंतु ज्या फुलांमध्ये गोडपणा अमृत आहे ना, तिथे तो शिरतो आणि गोडपणा स्वीकारतो. तसं अगदी ज्ञानी मनुष्य समाजात भटकंती करणारा तिथेच आपला वेळ घालवतो जिथे त्याला ज्ञानाची चर्चा आणि सज्जनांची संगत मिळते. आणि महत्वाचं म्हणजे जसं परागकण इतर वनस्पतीमध्ये पोचवते, त्याच प्रकारे प्रयत्नशील माणूस ज्ञानाच्या बाबतीत आपली बुद्धी आनंदित करून ज्ञानाचा मधुरस साधकांपर्यंत पोचवतो, जेणेकरून त्यांचे कल्याण होईल. आणि कधी कधी वास आणि चवीमुळे फुलांमध्ये अडकले जातात भ्रमर. तसंच मनुष्य नाक आणि जिभेच्या, म्हणजेच नाक म्हणजे अहंकार आणि जीभ म्हणजे लोभ, यामुळे जगातल्या विभिन्न वाईट परिस्थितीत अडकू शकतात. त्याने दुःखच भेटेल याचं लक्ष ठेवावं. 16वा गुरु म्हणजे मधमाशी. घेण्याचा गुण म्हणजे गुणग्राहकता, एकता. जसे मधमाशी सर्व प्रकारच्या फुलांमधून मध गोळा करते, त्याचप्रमाणे सर्व धर्म आणि शास्त्रांच्या चांगल्या गोड गोष्टी अंगीकारल्या पाहिजेत. मेहनत न करता आयत मधमाशी इतरांना मेहनत न करताना बघून स्वतःचे कर्म करणे सोडत नाही, सतत कार्य करते. मधमाशी कितीही लांब गेली तरी लक्ष मात्र राणी माशीकडे सतत असतं. तसंच आपलं लक्ष आपल्याला शक्ती देणाऱ्या ईश्वराकडे हवं. साधी घरात फिरणारी माशी कधी डंकत नाही, पण रोगाचा प्रचार करते. इथे मधमाशांना डंक असूनही ते रोग पसरवत नाहीत. माणसात अहंकार हाच डंक असतो. मित्रांनो, इथे आपण घेऊया छोटासा ब्रेक आणि भेटूया या छोट्याशा ब्रेक नंतर.

0: नमस्कार, आप उन्हें कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, छोट्याशा ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे रंग नवे। तर दत्तात्रयांच्या 17व्या गुरूंचं नाव म्हणजे मध काढणारा। त्याच्याकडून घेण्याचा गुण म्हणजे निर्भयता आणि धैर्यता। मध काढणारा निडरच असतो, पण मध काढणारा केवळ मुखवटा लावून पोळ्यांमधून मध काढतो। आज प्रत्येक मनुष्य आपल्या चेहऱ्यावर केवळ चांगल्यापणाचा मुखवटा लावून संबंध जोडेल तो ते जास्त काळ टिकवणार नाही। आणि एक आध्यात्मिक मनुष्य दुहेरी व्यक्तिमत्व न घेता सत्य व चरित्रवान राहतो। समाज जरी त्याला सन्मान गौरव करत असेल तरी तो निर्माण राहतो, धैर्य आणि निर्भय राहतो। 18वा गुरु म्हणजे टिटवी आणि घेण्याचा गुण म्हणजे उपाधीचा त्याग करणे। चोचित मासा धरून चाललेली टिटवी बघून शेकडो कावळे आणि घारी तिच्या मागे लागतात, तिला टोचा मारतात, पाठलाग करतात, नी घेराव घालतात, शेवटी ती मासा टाकून देते। तोच एक घार त्या मासाला पकडते आणि हे बघताच टिटवीला सोडून सारे कावळे आणि घारी मासा उचलण्यास घारीचा पिच्छा पुरवू लागतात। पण आता टिटवी मात्र निश्चिंत होऊन जाते। त्याचप्रकारे संसारात उपाधी झुंगारून देण्यातच शांती आहे। 19वा गुरु म्हणजे मुलगी कन्या। एकटं राहण्याचं गुण कुमारी कन्येकडून शिकता येतं। एकदा एक कन्या घरामध्ये बसली होती, कुटत होती, आणि कुटत असताना तिच्या बांगड्या वाजत होत्या, म्हणून तिने ते कंगन काढले। जरी दोन कंगन असले तरी ते वाजत होते, छोटासा आवाज येत होता। याच्यावरून कळतं की खूप जण एकत्र राहिले तर भांडण

होतात. जरी एकत्र राहता राहावं लागलं तरी परमेश्वराचा संघ एकांतातच होतो हे त्या कन्येकडून शिकायला मिळालं. विसावा गुरु म्हणजे बालक. निष्पाप आणि आनंदी राहणं हे बालकाकडून शिकायला मिळालं. मूल जेव्हा जन्माला येतं म्हणतात वारसदार आला, तसंच जीवनात आध्यात्मिक ज्ञान कळलं तर आपला दुसरा जन्म होतो आणि आपण ईश्वराच्या खजिन्याचे वारसदार बनतो. कारण आपल्याला जाणीव होते की आपण भक्त नसून ईश्वराची संतान आहोत, मूल आहोत. आणि जसं मुलाचे कोणाबरोबर वैर नसते, द्वेष वगैरे नसते, तो खोटं बोलत नाही, दुपट्टी व्यक्तिमत्वाचं नसतो आणि जरी तो हसला तरी मनापासून हसतो. त्याला तणाव, चिंता, लोभ इत्यादी गोष्टी नसतात. तो भूतकाळाची किंवा भविष्याची चिंताही करत नाही. पण आजमध्ये आत्तामध्ये जगतो, म्हणूनच तो गुरु. मुलांसारखं बालक सो मालक रहा, परमेश्वराचं मूल बनून सगळं त्याच्यावर सोडून निश्चिंत रहा. 21वा गुरु म्हणजे सर्प. शरीर आणि घर परिवारावर मोह नसावा. सर्प म्हणजे साप जसं स्वतःच घर बनवत नाही पण बनलेल्या एखाद्या घरात राहतो. घर निर्माण केला तर त्यात मोह वाढतं, म्हणून घर असूनही सगळं त्याचं आहे, त्या ईश्वराचं आहे ही भावना असावी. 22वा गुरु म्हणजे पिंगळा वैश्या. दत्तात्रय म्हणतात आशेचा त्याग, दैहिक विकर्म होत असून मन ईश्वराला अर्पण करण्याचं गुण. दत्ताने पिंगळा नावाच्या वैश्याहून ही शिक्षा घेतली आहे की केवळ पैशासाठी जगू नये. धनाच्या कामनेत जेव्हा ती एक रात्री कंटाळली, कारण गिराईक नव्हतं, तेव्हा अचानक तिच्या मनात वैराग्य आला, तेव्हा तिला जाणीव झाली की खरं सुख पैशात नाही पण परमात्म्याच्या ध्यानात आहे. तेव्हा कुठे जाऊन ती सुखाची झोप घेऊ शकली. 23वा गुरु म्हणजे बाण निर्माता. तीव्र मनाची एकाग्रता आणि कर्मयोग हा गुण त्यांनी बाण एका बाण निर्माण करणाऱ्या व्यक्तीकडून घेतला. एकदा एक कारागीर एकाग्र चित्ताने बाणाचे पाते सिद्ध करत बसला होता. ज्याचा जवळून राजाची स्वारी वाजत गाजत थाटात गेली. नंतर एकाने त्याला विचारले की राजाची स्वारी बघितली का? तर तो म्हणाला की मी आपल्या कामात गर्क असल्यामुळे मला ते कळलेच नाही. बाण म्हणजे संकल्पाचं, विचारांचं प्रतीक, ध्येय तीक्ष्ण केंद्रित एकाग्रतेनेच गाठता येतं. म्हणून ईश्वरीय स्मृतीत राहून जीविकोपार्जन करण्याचे कर्म केल्यास डबल कमाई होते. मुमुक्षूने सर्व इंद्रिये ईश्वराच्या ठिकाणी लीन करून द्यावेत, त्याचं ध्यान करावं. 24वा गुरु म्हणजे कोळी. त्याच्याकडून घेण्याचा गुण म्हणजे ईश्वरेच्छा. ज्या प्रकारे कोळी घर बनवतो, मनास वाटेल तेव्हा पुन्हा त्या घरात गिळून स्वतंत्र होतो. मनुष्य सुद्धा नाते संबंधी भौतिक संपत्ती आदीचे आयुष्यभर जाळं विणतो आणि शेवटी मन बुद्धी त्यात अडकून दुर्दैवाला कारणीभूत होतो. त्याने शेवटच्या नाते संबंध आणि दुर्गुणांचे

काळे कापले पाहिजे आणि देवाच्या स्मरणार्थ मुक्त होऊन शरीर सोडले तर सद्गती निश्चित. म्हणून जगातील घटनांना महत्व देऊ नये. म्हणतात शिकण्याचे वय नसते, शिकणे मृत्यूपर्यंत चालू राहिले पाहिजे. निसर्गाचे प्रत्येक प्राणी, प्रत्येक चांगला वाईट प्रसंग ज्ञानाच्या गुरुसारखे असतात. अच्छा, धन्यवाद.

नवरात्र म्हणलं की भक्तीचा रंग, उत्सवाच्या संग आणि गरबाच्या तालावर थिरकणारे पाय. नऊ दिवस नऊ रंग आणि जल्लोष मात्र एकदम हट.

0: हे स्टाईल मध्ये। अरे वा मंडळी, आता हा टेका तुम्हालाही गरब्याच्या मैदानात घेऊन जायची इच्छा करत आहे ना, पण थांबा अजून धमाल बाकी आहे, कारण गरब्याचा रंग चढला की मन म्हणतं
1: चालो
0: तर चला मंडळी ताल धरूयात, फेर धरूयात आणि नवरात्राचा आनंद द्विगुणित करूयात। आई जगदंबेच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य सुख समृद्धी आणि आनंदाने भरून जावो। तुम्हा सर्वांना नवरात्री आणि दसऱ्याच्या पुणेरी आवाज 160.8 परिवाराकडून हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा। आता वेळ झालीय गरब्याच्या धमाकेदार ठेक्याची, तर रेडिओचा आवाज चढवा आणि मनसुक्त नाचा आणि बोला जय माता दी।

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद मिळवा।

ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.